झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने
श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, निजज्येष्ठ कृष्ण दशमी आणि त्यानंतर एकादशी, अर्थात 10 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातला सुविचारधारा. महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. वारी करणारा ह्या अर्थाने वारकरी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. वारी ह्या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत किंवा येरझार असा दिला जातो. हे लक्षात घेतलं तर आपल्या उपास्य देवतेच्या, मग ती कोणतीही असो, यात्रेला जो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी असं म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे ती देखील इथे अभिप्रेत आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी 2 वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशी ह्या 2 दिवशी देखील पंढरपूर इथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या 2 वाऱ्या प्रमुख मानल्या जातात आणि त्यातही आषाढी वारीला अत्यंत महत्व आहे. ज्यांना वर्षातून एकदाच म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला येणं शक्य असतं त्यांनी तसं केलं तरी चालतं, परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणं ही वारकऱ्यांची मुख्य साधना आहे. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीला वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले. वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असंही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्व तर आहेच, पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. माळ घालणं म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणं असं मानलं जातं. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वळ स्मरणी नव्हे तर त्या भक्तिपंथाची महत्वाची ओळख आहे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 जुलै. सद्गुरुस जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. राम ठेवील जी स्थिती, त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती, त्या नाव खरी विरक्ती. रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती, या नाव विवेकाची प्राप्ती. वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार, चित्ती चिंतावा रघुवीर. जेव्हा वृत्ती होते विषयाकार, तेथे न राहे सारासार विचार. वृत्ती राही अभिमानाला धरून, तेथे न राही कधी अनुसंधान. जे जे पहावे तेथे रामच होई जे, ऐसी ठेवावी वृत्ती, रघुनंदन आणावा चित्ती. काळोख अत्यंत मातला, घालवा वयास उपाय दुजा न सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती, उपाधिरहित बनते वृत्ती. वृत्ती असावी शुद्ध, संत सज्जनांना प्रमाण, त्याने संतुष्ट होईल नारायण. जगस्वार्थ मूलक खरे, हे आपले वृत्ती वरूनच ओळखणे बरे. वृत्ती अलग करावी सर्वाहून, आलेली उर्मी करावी सहन, सर्व करता जाणून रघुनंदन. निःसंशय करावी वृत्ती आपण, सद्गुरु सजावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम, जे सुखाचे आहे धाम. शुद्ध ज्याचे अंतःकरण, शुद्ध ज्याचे आचरण, परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती, त्याच्याहून दूर न राहे रघुपती. सर्व काही करावे आपण, पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण. नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रगटेल पुरुषोत्तम. देहाचे चलन ज्याचे सत्तेने, त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने. वासना नामापायी जडली, धन्य धन्य सज्जनी मानिली. पाणी माती एक झाले, वेगळे नाही करता आले. निवळी घालावी पाण्यात, पाणी स्वच्छ होते जाण. तैसा विषयात राहून जगती, नामाची ठेवावी संगती. विषयाचे विष शोषून घेई, ऐसी आहे नामाची प्रचिती. शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात. परा पश्यंती वैखरी वाणी, याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी. नामा परती उठेल वृत्ती, तेथे सावध असावे तुम्ही. जो नामात राहिला दंग, त्याने लुटला राम रंग. राम नाम बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा. नामा विण राम, जैसे पाकळ्या विण फूल जाण. नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतराळ. भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नाम स्मरण घ्यावे. नामात स्वतःचा विसर, हेच देईल रघुवीर. भगवंताची प्राप्ती, संतांची संगती, नामाचे प्रेम, हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, आशा भोसले यांच्या स्वरात एक रचना ऐकूया. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीतरचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे रेखा डावजेकर यांचा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्री स्वामी समर्थ। राधा नावाची एक अत्यंत देखणी तरुण स्त्री अक्कलकोटात राहत होती। तरुण, रूपवान आणि सुंदर पुरुषांना खेळवायला तिला खूप आवडायचं। तारुण्याने मुसमुसलेल्या राधेला आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती। अशा ह्या रूपगर्विता राधेच्या कानावर साक्षात्कारी स्वामी समर्थांची कीर्ती पोहोचलेली होती। प्रत्येक जीव स्वामींकडे आपोआप खेचला जात होता आणि लोक स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने वेडावून जातात असं राधेने ऐकलं होतं। त्यामुळे राधेच्या मनात स्वामींविषयी जबरदस्त आसक्ती निर्माण झाली। तिला वाटलं, स्वामी आपल्या तारुण्यावर आसक्त होतील आणि आपण स्वामींना आपल्या सौंदर्याच्या पाशात सहजपणे ओढू। राधेला स्वामींना भेटावं असं वाटलं आणि ती त्वरेने स्वामींच्या दर्शनाला धावत धावत आली। स्वामींच्या भोवती त्यांची नित्याची भक्तमंडळी बसलेलीच होती। राधेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं। राधा आली आणि थेट स्वामींच्या शेजारी जाऊन बसली। राधेच्या मनातले वैषयिक भाव स्वामींनी केव्हाच ओळखले होते। राधा स्वामींकडे निरखून पाहू लागली। ती जशी जशी स्वामींकडे एकटक पाहू लागली तसे तसे स्वामी अधिकच तेजपुंज होत गेले। स्वामींचं देव दुर्लभ सौंदर्य पाहून राधाच वेडीपिशी झाली। स्वामींच्या तेजपुंज व्यक्तिमत्वात ती पूर्णपणे विरघळून गेली। तरुणांना खेळवण्यात तरबेज असलेल्या राधेची आज मात्र चमत्कारिकच स्थिती झालेली होती। स्वामी अवतारी पुरुष आहेत हे राधेच्या गावी सुद्धा नव्हतं एवढी राधा स्वामींच्या संदर्भात अनभिज्ञ होती। स्वामींनी भेदक नजरेने राधेकडे पाहिलं आणि त्या नजरेकडे पाहिल्यावर राधा मनातल्या मनात घाबरली। तिच्या लक्षात आलं की हे विलक्षण व्यक्तिमत्व देवकोटीतलं आहे। ती स्वामींकडे पाहतच राहिली आणि एक क्षण असा आला की तिचा सौंदर्याचा अभिमान अचानक गळून पडला। राधा स्वामींच्या चरणांशी बसली आणि ती खालूनच स्वामींच्या तेजपुंज चेहऱ्याकडे पाहत स्वतःतच हरवून गेली। स्वामी तिच्याकडे मंदपणे हसत पाहत होते।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की देह नश्वर आहे। प्रत्येक देहावर मृत्यू नेहमी मांजर पावलांनी झडप घालतो। म्हणून देहावर प्रेम करीत आयुष्य जगू नका, तर देहातल्या आत्म्यावर प्रेम करीत प्रत्येक क्षण नामस्मरणात खर्च करा। नामस्मरणच तुम्हाला भगवंत दर्शन देईल। ज्या क्षणी भगवंत सहवास तुम्हाला लाभेल, त्या क्षणी देहभावना संपुष्टात येईल। काही देह सुंदर असतात, काही अत्यंत कुरूप असतात, परंतु देह कसाही असला तरी मृत्यूच्या मुखातला हा एक छोटासा घास आहे हे तुम्ही कधी विसरू नका। म्हणून सांगतो की जे निश्चितपणे संपुष्टात येणार आहे त्या देहावर किती प्रेम करायचं ह्याला मर्यादा नकोत का? म्हणून तुम्ही फक्त नामस्मरणात गर्क राहा, त्यात तुमचं कल्याण आहे।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला मृत्यूची भीती नाही, मला जातीभेद नाही, पिता नाही, माता नाही, जन्म नाही, बंधू नाही, मित्र नाही, गुरु नाही, शिष्य नाही, मला माता नाही। माता म्हणजे माऊली, जननी, आई, माय। मनुष्य जीवनामध्ये माऊलीला फार महत्त्व आहे। वेदामध्ये चार देवाच्या आईचा प्रथम क्रमांक लागतो। मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, उपाध्यायान दशाचार्य, आचार्यानां शांत पिता, सहस्रस्तम तु पितृन्माता गौरवेनातिरिच्यते। उपनयन करणाऱ्यापेक्षा आचार्य 10 पट उच्च आहे। आचार्यापेक्षा पिता 100 पट श्रेष्ठ आहे। वडिलापेक्षा आई 1000 पट श्रेष्ठ आहे। आई मुलाच्या किती जवळ आहे। कुठं मार लागला तर तो मुलगा आधी काय म्हणतो, अगं आई, व वडिलाला अहो बाबा म्हणते। मराठीच्या पहिल्याच ओळीत तिसरे मूळाक्षर आहे, मात्र ह हे शेवटच्या ओळीतील तिसरे अक्षर आहे। एवढे अंतर आहे आई बापामध्ये, हे श्रांगारिक बोलणं झालं आता। पण वस्तुस्थिती आहे की बापाची मजा आणि आईला सजा, सर्व सहन करायचे।

समम शरीर पोषणम नास्ति भार्या समम शरीर तोषणम नास्ति विद्या समम शरीर भूषणम नास्ति चिंता समम शरीर शोषणम। आई सारखी पोषण करणारी कोणी नाही, पत्नी सारखी शरीराचे तोषण करणारी कोणी नाही, विद्येसारखे शरीराचे भूषण नाही। शरीरावर शरीर असावं आणि शरीरामध्ये विद्या असावी हे शरीराचं भूषण आहे। चिंतेसारखे शरीराचे शोषण कोणी करत नाही, कारण चिंता ही शरीराला उभं जाळत असते आणि चिता ही मेलेल्या मुर्द्याला जाळत असते। म्हणून चिंता कशाची करायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे। चिंतनानं चित्त चैतन्य होत असतं आणि चिंतेनं चित्त हे जुळून जात असतं। म्हणून राजपत्नी गुरुपत्नी मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पंचेते मातरहा। म्हणून स्मृती सांगत असते की वारकऱ्याला मात्र स्वतःची पत्नी सोडून बाकी सर्व माते समान आहे। कारण ह्या पाच माता आहेत। राजाची पत्नी म्हणजे राजमाता, गुरुची पत्नी गुरुमाता, मित्रपत्नी ती सुद्धा आईच आहे आणि पराविया नारी माऊली समान। तुकोबाराय सांगतात की आम्हाला पर नारी कशी आहे, आई समान आहे। परोपकार नेने परनिंदा पर स्त्रिया सदा बहिणी माता। म्हणून रामदेव बाबा सांगत असतात की स्त्रियाबद्दल आपला दृष्टिकोन कसा ठेवावा, जर आपल्यापेक्षा मोठी असेल तर ती आई आपली आई आहे, बरोबरीची असेल तर बहीण आहे, लहान असेल तर मुलगी आहे, असा दृष्टिकोन असायला पाहिजे। मारुतीचा मंत्र आहे आता मारुती ब्रह्मचारी माते समान अवघ्या नारी। सर्व नारी माते समान आहे, ब्रह्मचार्याला मात्र हनुमानासारखा सर्व नारी माते समान। कारण प्राकृत सर्व माता प्रत्येक जन्मी बदलणाऱ्या आहेत। प्रत्येक जन्मामध्ये गायीच्या जन्मामध्ये वासरू होतं तर आई गाय होती। आणि जीवाचे कल्याण करणाऱ्या आत्मा श्रुती गीता यांना ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात। तू संसार स्रोतांची सावली अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, आमच्यावर तुझीच कृपा ही बरसलेली आहे। म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी, तू साधकांची माय आहेस। अहितापासूनी काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली आन जगा, दिनांची माऊली आजिम्या देखिली। नामदेवराय सांगतात कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले, विठ्ठला आता माझा स्वीकार करा। ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव। तुकोबाराय सांगतात दोरी कशी आहे, सगळ्या मण्यामध्ये दोरी एकच आहे, तसा जीव आणि शिव एकाच दोऱ्यामध्ये ओवलेले आहे। आई तिला म्हणतात जिला एक तरी आपत्य व्हावे, जी कळ स्वस्ते तिला कळवळा येत असतो पुत्राबद्दल। माऊलीला चार मुले आहेत, वेद शास्त्र देती ग्वाही मनती ज्ञानाबाई आई, साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माय। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ही अनाथाची माय आहे। एका जनार्दनी पाय वंदितसी, वेद शास्त्रांची आई योग्यांची आई। आता योगी किती प्रकारचे आहेत, ज्ञानयोगी कर्मयोगी हठयोगी भक्तियोगी, साधकांची माय अनाथांची आई। माऊलींनी सर्व मुलाकरता न संपणार खाऊ दिलेला आहे। वेदशास्त्र संपन्नतेकरिता अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे, योग्याकरिता चांगदेव 65 हा मित्र संवाद आहे, साधकाकरिता ज्ञानेश्वरी हा स्रोत्र संवाद आहे, कानानं ऐकण्याचा संवाद आहे, आणि अनाथाकरिता हरिपाठ आहे हा लोकसंवाद आहे, थेट प्रक्षेपण लोकासोबत जनतेसोबत। आज ज्ञानोबा राय मन की बात करने वाले है हरिपाठ में, ही मन की बात आहे। सर्व ग्रंथात भक्ति ज्ञान वैराग्य ओत प्रोत भरलेले आहे। कारण म अधिक अ अधिक उ अधिक ली विग्रह केला तर म अ उ
अ उ म म्हणजे ओंकार आहे।

तुझ नमो ओंकार स्वरूप सद्गुरुला नमस्कारास। ओंकार स्वरूप मय सद्गुरु समर्थास अनाथांच्या नाथा तुम्हाला नमस्कार। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ही कृपा आहे आई शब्दाचा तात्विक अर्थ आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। या आत्म्याचं आणि परमेश्वराचं मिलन म्हणजे आई आहे। व्यवहारामध्ये आईलाच माहीत असते मुलाचा बाप कोण आहे। आईला माहीत असते मन जाणे पापा तू का म्हणे माय बापा। मायला माहीत असतं बाप कोण आहे। संतांनीच देवाची ओळख करून द्यायला पाहिजे कारण जीवाची फसगत होत नाही। कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माझी आई आहे। आणि या आईनं आपली ओळख करून द्यायला पाहिजे आपला बाप कोण आहे हे दाखवायला पाहिजे। परब्रह्म तुझा बाप मदालसा माता सांगते बाळा परब्रह्म इच्छा हो तुझी माय परब्रह्म तुझा बाप। कारण इच्छा कल्पना खोटी आहे। इच्छेचे बांधिले तुका म्हणे वाया गेली। इच्छा ही सारखी राहत नाही बदलत असते। बालपणामध्ये खेळायची इच्छा असते तारुण्यात विशेष संपादन करण्याची इच्छा असते आणि म्हातारपणामध्ये हे टिकून राहण्याची इच्छा असते पण हे टिकत नसतं। कारण कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतला आणि दुष्यंत यांचा गंधर्व विवाह झालेला आहे पण दुर्वास ऋषींच्या शापामुळे शकुंतला आणि दुष्यंत यांचा विसर पडतो एकमेकाला। दुष्यंतला शकुंतलेचा काय होतो विसर पडतो। शकुंतलेला मुलगा होतो त्याचे नाव भरत ठेवण्यात आलेले आहे। 12 वर्षांनी माशाच्या पोटातील शकुंतलेने दिलेली अंगठी मात्र जाताना पाण्यात पडलेली होती। ती दुष्यंतला मिळते। राजाजवळ जाऊन त्याला सांगतो मुलाला की मी तुझा बाप आहे। त्यावेळेस तो मात्र आपल्या पित्याला ओळखत नाही। नंतर आई ओळख करून देते आणि तो वडिलांना नमस्कार करतो। ही रीत आहे। माता मैनावतीने गोपीचंद राजाला खरे हित सांगितलेले आहे। माता मदालसेने आपल्या 4 पुत्रांचे हित केलेले आहे। विक्रांत सुबाहू शत्रुमार्दन अलर्क तसं माऊलीनं या संपूर्ण जगाचं हित केलेलं आहे। संस्कृताच्या गाठी उकलो निज्ञान दृष्टी केलीसे मराठी गीता देवी केला जगाशी उपकार तारियले नारी नर। भेदभाव कुठे केला नारी नर यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर। काय करावं महाराज आम्ही करावा विचार न लगे चिंता कोणाशी। जगन्माता तू आहेस विद्येची माता सरस्वती आहे। जगन्माता 3 आहे विद्येची माता सरस्वती संपत्तीची माता लक्ष्मी तपश्चर्येची माता पार्वती आहे। कारण पार्वतीमुळे म्हणजे तपामुळे सर्व प्रकारच्या संपत्ती प्राप्त होत असतात। मात्र सरस्वती ही लक्ष्मी मातेची सून आहे। व्यापक दृष्टीने पाहिल्यास 3 माता समोर येतात। 1 भारत माता दुसरी गंगा माता आणि 3री गोमाता। जन्मभूमीचा प्रत्येकास अभिमान हवा। भारतामध्ये जन्म मिळणे हे परम भाग्याचे लक्षण आहे। भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती तीर्थ ही विवेक परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा। नाथ महाराज सांगतात कारण भारत ही कर्मभूमी आहे बाकीच्या भोगभूमी आहे। अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे महामुनेः यतो हि कर्म भूरेशा तत्तोन्नम भोगभूमयः। विष्णू पुराणामध्ये सांगितलेली ही गोष्ट आहे। भारत स्वामी विवेकानंद सांगतात की जगाला काय उपदेश करतात मोक्ष हवा असेल तर भारतामध्ये जन्म घ्यावा लागेल। कारण भारत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती। म्हणूनच जे ज्ञानाला आसक्त आहेत ते भारतीय आहेत आणि याचा प्रत्येकाला गौरव आहे अभिमान आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी स्वामी विवेकानंद सांगतात या देशामध्ये 3 ऋतू आहेत। सर्व प्रकारची फळे फुले होतात। भौगोलिक दृष्ट्या याच्या 3 बाजू समुद्र व 1 बाजूला हिमालय पर्वत आहे। हा देश संस्कृती प्रधान आहे।
या देशात विकृतीला स्थान नाही, आकृतीला महत्व नाही, प्रकृतीला तेवढे स्थान नाही जेवढे संस्कृतीला आहे। म्हणून आचार्य सांगतात की हे शरीर मौसमय आहे, त्याला मी समजणं ही विकृती आहे। मौसमय शरीर आहे ही प्रकृती आहे, त्याला मी समजणं ही विकृती आहे। आणि अध्यस्त शरीराचा अधिष्ठान रूप परमात्मा म्हणजे ब्रह्म, मी त्याचं स्वरूप आहे असं समजणं ही संस्कृती आहे। आणि मनुष्य देहात आलेल्या जीवाला प्रकृतीकडून संस्कृतीकडे वाटचाल करता येते।

0: सोन्याचा पिंजरा। स्वर्गाधिकातील दिव्य देह म्हणजे बिडीच आहे आणि ही मृत्यूलोकातली हाडा मासाची बिडी म्हणजे बिडीच आहे ना। पण एक जण खुश झाला मला सोन्याची बिडी, अरे पण बिडीच ना। तस बिडी कुठली असो बंधन नसायला पाहिजे।
1: पंछी बनो उडता फिरो मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की नजर में।
0: उड़ाव वाटत का नहीं? उड़ाव वाटत, पण काय करता मनुष्य दे ही तो उड़ता येत नाही। उड़ता कुठे येत? पशु पक्ष्यांच्या द्या, तिथं रिझर्वेशन करायची गरज नाही, डायरेक्ट भुरकन उडून जातात। इथं रिझर्वेशन करावं लागतं कुठे जायचं म्हणलं की। तस म्हणून इथं काय आहे, या देशात रामकृष्णादी 10 अवतार झाले म्हणून प्रत्येक भारतीयाला या मातेचा अभिमान असावा। ही भारत माता आहे। रामाने लंका जिंकली, लक्ष्मण म्हणाले सोन्याची लंका पाहूया चला। प्रभू रामचंद्रांनी काय उत्तर दिलं, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्णमयी लंका न मे रोचन्ते लक्ष्मण। रामायणामध्ये असा प्रसंग आलेला आहे, जननी आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते, तथापि सोन्याच्या लंकेत मला स्वारस्य नाही, हा सर्वांना घेण्यासारखा राम बोध आहे। भारताच्या नकाशात पाहिल्यानंतर मला स्वामी विवेकानंद उभे आहेत असे वाटतात, कारण ते फेटेवाले आहेत, जगाला सांगत आहेत की माणसांच्या कल्याणाचा विचार भारतात जास्त केलेला आहे। सुख पळून मिळत नाही ते वळून मिळत असतं, हा संदेशच जणू जगास देत आहेत उभं राहून। दुसरी माता गंगा आहे। सर्व नद्यामध्ये श्रेष्ठ जी विष्णूच्या पायापासून निघालेली आहे, ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये घेतलेली आहे व शंकराने डोक्यामध्ये धारण केलेली आहे। सकाळच्या प्रहरी सर्वांनी आंघोळ करताना गंगेचे स्मरण करायला पाहिजे। गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु। नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरे वंदित दिव्य रूपं भुक्तिं च मुक्तिं च ददाशि नित्यं भावानुसारेण सदा नरानां। एकदा अकबर मंत्र्यांना विचारतो पाणी चांगले कोणते आहे, तर सगळे उत्तर देतात की गंगेचं पाणी चांगलं आहे। ते बिरबलाकडे येतात, ते म्हणतात की कोणतं पाणी श्रेष्ठ आहे, तर त्यावेळेस बिरबल म्हणतो की यमुनेचे पाणी श्रेष्ठ आहे। ते म्हणते हे सगळं जगाच्या उलटच सांगते कोण बिरबल। आता अकबर विचारतो ते कस काय, त्यावेळेस ते सांगतात की पाण्याची चर्चा चालू आहे आणि गंगेचे पाणी नाहीच तर ते अमृत आहे, कारण गंगा तेरा पाणी अमृत, अमृतासारखं पाणी म्हणजे अज्ञान सिद्ध होत असतं। पाणी अमृतासारखं आहे म्हणणं सिद्ध कसं होतं, अज्ञान सिद्ध होतं त्याच्यातून, कारण त्या अमृताला कुठलीच उपमा देता येत नाही। तसं पाण्याला अमृताची सुद्धा उपमा देता येत नाही, कारण ते जीवन आहे आणि जीवनाची उपमा कशाने देता येते, कशालाच देता येत नाही। म्हणून धन्य ती भारत माता जिच्या अंगावरून गंगा माता वाहते, जिच्या नावातच पुण्याई आहे, वाचे म्हणते गंगा गंगा सकळ पातके जाती भंगा। नामदेवराय सांगतात तिसरी माता आहे गोमाता। गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे। आमची संस्कृती सांगते 7 गोष्टीमुळे पृथ्वीला सौंदर्य आहे, एक गाय आहे, दुसरा विप्र आहे, तिसरा वेद आहे, चौथा सती आहे, 5वा सत्यवादी आहे, 6 आसक्तिरहित आहे आणि 7वा दानशीलतेमुळे या भारताला सौंदर्य आहे। गोभीर विपेश्च वेदेश्च सतीभी सत्यवादिभी अलुब्धो दानशीलश्च सप्तभी धार्यते मही। मनुस्मृती सांगते की गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचा वास असतो, गोधुलीमुळे पुष्टी मिळत असते, शेणामध्ये लक्ष्मीचा वास असते, गोमय वसते लक्ष्मी। गाईला नमस्कार केल्यास धर्माचे पालन होते, म्हणून गोमाते सतत नमस्कार करावा। आमचे भगवान श्रीकृष्ण गोपाल झाले। संध्याकाळी घरी येताना गाईच्या खुरांची माती तोंडावर बसली म्हणून नाव पडले पांडुरंग। पांडुर अधिक रंग म्हणजे संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्ने होऊ लागली, एवढे गाईचे महत्त्व। म्हणून भारतामध्ये संपूर्ण गोवंश हत्या बंदी झाली पाहिजे। हे सर्व मातांचे वर्णन आहे। शंकराचार्य सांगतात कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती। पुत्र किती जरी खट्याळ असला, किती जरी वाईट असला, तरी आई मात्र वाईट नसते, आई कधीही आई आईच असते, तिच्यासारखी उपमा दुसऱ्या कोणालाच देता येत नाही, म्हणून ज्ञानाबाई अलंकार। यामध्ये कैकईला मात्र कुमाता म्हणतात ते भरताच्या दृष्टीनं, परंतु आईच्या दृष्टीनं ही आईच आहे, ती पवित्र आहे। म्हणून इथं आचार्य सांगतात अहम निर्विकल्पो नमे।

ना बंधुर म्हणजे बंधू नाही, भाऊ आता मी कोणाचा भाऊ नाही आणि माझा कोणी भाऊ नाही। राम लक्ष्मण रामायणामध्ये आपण पाहतो बंधू कसा असावा, तर बायकोचा ऐकणारा नसावा, चांगला असावा। राम चाले वाटे लक्ष्मण झाडे काटे, ऐसा बंधू नाही कोठे। राम वनवासात चलत असताना काटे कुटे सगळे लक्ष्मण हातानं सारवायचे आणि रामाला स्वच्छ वाट करून द्यायचे। कैकेयी मातेने राजा दशरथाला 2 वर मागितले, रामाला 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला राजगद्दी मिळायला पाहिजे। वनवासात जाताना माता सुमित्रा लक्ष्मणाला सांगते, रामाचे रक्षण कर, तुला काही झाले तरी काही हरकत नाही, इंद्रिय आणि वासनेवर नियंत्रण ठेव, जास्त जेवल्याने जास्त झोप लागते, मनावरचा ताबा सुटतो, म्हणून 14 वर्ष लक्ष्मणाने खाणे पिणे झोपणे वर्ज केले। ही लक्ष्मणाने दास्यभक्ती केलेली आहे, लहानपणापासून रामाची सतत सेवा, रामाच्या आवडीने त्यांनी बोरं खाल्ली नाही, रामानं आवडीनं बोरं खाल्ली शबरीची, पण लक्ष्मणाला किळस आली, कधी ब्रश नाही टूथब्रश नाही शबरीला, कधी स्नान नाही लायबॉय नाही, पण रामानं फक्त भाव पाहिला। भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी, मात्र लक्ष्मणानं ते खाल्लंच नाही बोर। रामाची सतत सेवा केलेली आहे, त्यांनी या बोराची अवहेलना केलेली आहे, बोराचा द्रोण मागच्या मागे फेकून दिला, महात्मे सांगतात त्या द्रोणाचा द्रोणागिरी झाला। लक्ष्मणा जेव्हा मेघनाथाची शक्ती लागली तेव्हा हनुमानाने द्रोणगिरी पर्वतच आणला व बोराच्या बीजापासून ज्या वनस्पती तयार झाल्या त्याच्या औषधाने लक्ष्मण शुद्धीवर आला। ही तीच संजीवनी बुटी आहे। बोराचं काय आहे मंजन। भरत आणि राम यांच्यामध्ये सुद्धा प्रेम आहे, पाद सेवन भक्ती केलेली आहे, 14 वर्ष सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि राज्य सांभाळलेला आहे, राज्य कारभार केला, राज्यभार झाले ऐसा, पादुका मस्तकावर धारण केलेले आहे। कारण यांना वाटू लागलं की हे राज्य प्रभूंना समर्पित करावं, भरताला वाटत होतं आणि प्रभूला वाटायचं की हे राज्य भरतानं चालवायला पाहिजे। आता हे एकमेकावर ढकलायला लागलेत, मला राज्य नको तुला राहू दे, ते म्हणते मला नको तुला राहू दे, आणि जिथं सुईच्या नोकावर सुद्धा मी जमिनीचा तुकडा देणार नाही, इथून महाभारत सुरू होते। म्हणून तप्त हिम्मत तब तक ना तूटी जब दुश्मन की तलवार उठी, हिम्मत उस दिन टूटी जब घर में ही लाठी उठी, हिम्मत तोपर्यंत तुटत नाही जोपर्यंत शत्रूची तलवार उठत असते, पण घरातच ज्या वेळेस लाठ्या उठतात तर मात्र हिम्मत तुटून जात असते। म्हणून सर्वांनी प्रेमभावानं राहायला पाहिजे। धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव हे सुद्धा भाऊच होते, बंधू प्रेम आहे। ज्यावेळेस अज्ञातवास चालू होता आणि ह्या सगळ्या भावांना तहान लागली होती, तर पाण्याच्या शोधामध्ये नकुल भीम अर्जुन सहदेव हे एकेकानंतर गेले, आधी अर्जुन गेले, सरोवर पाहिलं पाणी पिण्यासाठी गेले, तिथे यक्ष होते, त्यांनी सांगितलं की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या मगच पाणी प्या, ऐकलं नाही पाणी पिलं आणि मृतवत शरीर झालं। असं करता करता सगळेच भाऊ पडले। आता धर्मराजाला प्रश्न पडला की हे गेले तरी कुठे, मग ते आल्यानंतर पाणी प्यायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की थांबा माझ्या प्रश्नाचे अगोदर उत्तर द्या, वरना तुमच्या भावासारखी तुमची स्थिती होईल। त्यावेळेस यक्षानं प्रश्न केले की तुम्ही कोण आहात, आधी धर्मराजांनी सांगितलं की तुम्ही रुद्र वरु मरुद देवतामध्ये कोण आहात, तर त्यावेळेस ते सांगतात मी यक्ष आहे, मीच तुझ्या भावाची ही दशा केलेली आहे, मी यांना थांबवले की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, प्यायचे किंवा न्यायचे असेल तर उत्तर द्या किंवा मृत्यूला प्राप्त व्हा। पहिला प्रश्न विचारला की पृथ्वीपेक्षा भारी काय आहे, धर्मराज युधिष्ठिर सांगतात माता, आकाशापेक्षा उंच कोण आहे पिता,
हवेपेक्षा तीव्र गती कोणाची आहे? मनाची. संख्येमध्ये गवतापेक्षा जास्त काय आहे? चिंता. अपरिमित चिंता. मृत्यू जवळ असलेल्या पुरुषाचा मित्र कोण आहे? दान. धर्म, यश, स्वर्ग अथवा सुखाचे अग्रस्थान काय आहे? धर्माचे मुख्य स्थान दक्षिणा आहे. दक्षता. दक्षिणा नाही, दक्षता. यशाचे मुख्य स्थान दान आहे, स्वर्गाचे मुख्य स्थान सत्य आहे आणि सुखाचे मुख्य स्थान शील आहे. मनुष्याची आत्मा काय आहे? पुत्र आहे. कारण त्याला काय म्हणतात? आत्मज म्हणतात. आणि मुलीला आत्मजा. जगाला कोणत्या वस्तूने झाकून ठेवलेले आहे? अज्ञानाने. आलस्य काय आहे? धर्म न करणे. सुखी कोण आहे? जो ऋणी नाही. खरे स्नान कोणते? जे मनाचा मळ धुते. काजळापेक्षा काळे काय आहे? कलंक. लोकांमध्ये श्रेष्ठ धर्म काय आहे? दया. कोणाला वश मध्ये ठेवल्यावर शोक होत नाही? मनाला. लज्जा काय आहे? न करण्यासारख्या गोष्टीपासून दूर राहणे. राष्ट्राच्या मृत्यूचे कारण काय आहे? अराजकता आहे. आणि दया काय आहे? तर सर्वाच्या सुखाची इच्छा करणे ही दया आहे. हे राजन, वास्तविक ब्राह्मण आणि ब्राह्मणत्वाचे प्रमाण काय आहे? तर कुल, चरित्र, शिक्षा की शास्त्र ज्ञान आहे. त्यावेळेस धर्मराज सांगतात, हे यक्ष, कुल आणि शिक्षण शास्त्रज्ञान ब्राह्मणत्व सिद्ध करत नाही. ब्राह्मणत्वाचे प्रमाण तर निस्संदेह चारित्र्य आहे. सत्य चारित्र्यवान शूद्र त्या ब्राह्मणापेक्षा चांगला आहे जो जन्माने ब्राह्मण आहे आणि शास्त्रज्ञान आहे पण ज्याचे चरित्र चांगले नाही, त्या ब्राह्मणापेक्षा हा शूद्र चांगला आहे. धर्म काय तर्कात आहे? तर त्यांनी उत्तर दिलं की नाही, धर्म तर्कात नाही. ऋषीच्या विचारधारेमध्ये आहे का? ते म्हणतात नाही. कारण कोण्या एका ऋषीच्या विचारधारा दुसऱ्या ऋषीच्या विचारधारेशी मिळत नाही. त्यामध्ये मतभेद असतो. कोणत्याही ऋषीजवळ पूर्ण सत्य नाही. तर मग धर्माचे पूर्ण सत्य कोठे आहे? व्यक्तीच्या हृदयाच्या गुहेमध्ये आहे. हृदय मंदिर स्मराकारे. आणि स्वर्गात मोठे आश्चर्य काय आहे? सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की मृत्यू जीवनाचे अंतिम सत्य आहे, परंतु याला जीव मात्र स्वीकार करत नाही. आणि परमार्थामध्ये सांगितलेलं आहे की मृत्यू ही एक कल्पना आहे. मृत्युर्वय प्रमदहा. भीष्माचार्य महाभारतामध्ये भीष्म संहितेमध्ये सांगतात की मृत्यू ही कल्पना आहे. एकच जिवंत होईल तर कोणाला जिवंत करायचा? तुम्ही सगळ्या प्रश्नांचे मला उत्तर दिलेले आहे. हे भरतश्रेष्ठ कुंतीनंदना, तुम्ही सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले, मी प्रसन्न झालो. आता याच्यानंतर एकच मुलगा उठणार आहे, कोणाला उठवायचं? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नकुलला जिवंत करा. कुंतीनंदन, भीम अर्जुनाला सोडून नकुलाची इच्छा का केली तू? कारण माझ्यासाठी माता कुंती व माद्रीमध्ये काहीच अंतर नाही. दोन्ही मातेप्रती मी समान भाव ठेवतो. माता माद्री यांच्यावर अन्याय होऊ नये. आता दोन जिवंत राहिले तर सहदेव, आता भरतवंशाचे गौरव युधिष्ठिर आहे. यक्षाने जीवदान दिलेले आहे. आता ते म्हणले की बाबा, यक्ष जे आहेत तर ते जीवदान देऊ शकत नाही, कारण यक्ष यक्ष असतो. तुम्ही कोणी श्रेष्ठ आहेत का देव आहात हे कृपया करून मला परिचय द्या. त्यावेळेस धर्मराज युधिष्ठिराला पाहायला आलेले आहेत. हे धर्मराजच यक्षाच्या रूपानं युधिष्ठिराला पाहायला आलेले आहेत. तर इथं शम, दम, उपरती, तितिक्षा आणि समाधान या पाच साधनावर तुझी प्रीती आहे. भूक, तहान, शोक, मोह, जरा व मृत्यू या दोषांना तू जिंकलेले आहे. तुझे मंगल हो म्हणून धर्मराजाने युधिष्ठिराला आशीर्वाद दिलेला आहे. न बंधुर न मित्रम, म्हणजे मला मित्र नाही, कोणी माझे मित्र नाही. कर्ण आणि दुर्योधन हे पक्के मित्र होते. कारण दुर्योधनाला सर्वांनी
काय दिलेली आहे, तिटकारा दिलेला आहे, त्याला कोणी जवळ केलेलं नाही, कारण बालपणामध्ये त्यांना द्रोणाचार्यांनी शिक्षा दिली नाही, कारण हे सूतपुत्र आहे, तुम्हाला शिक्षेचा अधिकार नाही म्हणून त्यांना शिक्षा दिली नाही। पांडवांनी सूतपुत्र म्हणून दुरावले, पण दुर्योधनानं कर्णाला जवळ केलेलं आहे, म्हणून त्यांच्यामध्ये पक्की मित्रता आहे। शेवटी त्यावेळेस प्रस्ताव मांडण्यात येतो आईकडून आणि देवाकडून की सगळं राज्य तुमचं होईल, तुम्ही वैभववान होताल, फक्त तुम्ही पक्ष बदला, चेंज द फॅकल्टी। पण ते म्हणले तसं नाही, आपण एकनिष्ठ आहोत। म्हणून शेवटपर्यंत कर्णानं आपलं दुर्योधनाचं साथ दिलेली आहे, पक्ष बदललाच नाही। आणि कृष्ण सुदामा ही सुद्धा एक मैत्रीच आहे। ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला सुदामा निघाले, कारण गरिबी होती आणि गरीब असताना 7 दिवसापासून लेकरांना अन्न पाणी नाही, आई बाबाकडं ते मुलं पाहू लागले। त्यावेळेस सुशीला सांगते, कारण सुदामाच्या पत्नीचं नाव सुशीला आहे, ती सांगते की तुमचे मित्र राजे आहेत द्वारकेचा राणा पांडवाघरी, तुम्ही जा त्यांच्या भेटीला, म्हणजे तुम्हाला काहीतरी देतील आणि आपला प्रपंच चालेल। पण सुदामाला वाटायचं की भेटीला जाणं ठीक आहे, पण काही मागणं नको वाटतं मला। मग तरी पण काही हरकत नाही, त्यांनी जी काही तांदूळची पुडी दिली होती ती घेऊन निघाले, पोहे ते निघाले। असं दर मुक्काम दर कोस करत करत पायाला काटे टोचायला लागले। खडतर रस्ता आहे, जंगलातून वनातून उपवनातून निघाले आणि द्वारकेमध्ये येऊन पोहोचले। त्यावेळेस काय सांगितलेलं आहे,

हा सुदामा घरासमोर आलेला आहे. द्वारपालांनो तुम्ही जाऊन राजांना सूचना द्या की तुमचा परम मित्र आलेला आहे, बाल सखा आलेला आहे. तर ती म्हणतात की राजाचा मित्र असा कसा, फाटलेले कपडे, पायात काटे आहे, 100 पटीनं दारिद्र्य आहे, आपला राजा कसा आहे, हे कसा मित्र असू शकेल. परंतु ज्यावेळेस भगवंतांना लक्षात आलं की माझा सुदामा आला, त्यावेळेस भगवान त्यांच्या अंगावरचा तो शिला कधी गळून पडाला पत्ता नाही, पळत पळत आले आणि सुदामाला मिठी मार. सुदामाला आपल्या सिंहासनावर बसवलं, त्यांचे चरण धुतले आणि हळूहळू एक एक काटा काढू लागला. एक बंधू प्रेम आहे, मित्र प्रेम आहे आणि हे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं राम आणि विभीषण, विभीषणानं नेहमी प्रभू रामचंद्रांना नमस्कार केलेला आहे, ही वंदन भक्ती केलेली आहे. तर इथं आचार्य सांगतात

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नयेरे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। पीत ना श्वेत ना श्याम काय, तो श्वेत नाही पीत नाही श्याम नाही व्यक्त अव्यक्त नाही, तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे। मग म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा। ते म्हणतायत ना तो आहे सगळं ठिकाणी, म्हणून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान प्रमाण नाही तर शब्द प्रमाण आप्त वाक्य हे प्रमाण आहे। दास विश्वासता काय होतं, मुक्तीला आहे, मुक्ती पाहिजे ना, मोक्ष मुक्ती कैवल्य वैकुंठ एकाच अर्थाचे सगळे शब्द, आणि त्याला वैकुंठाला जायचं नाही कुठे, मुक्ती म्हणजे जायचं नाही कुठे, इथेच याच देहात असताना इथंच असताना तोच मी आहे या बोधावर येणं म्हणजेच मोक्ष मुक्ती। त्याला काय बांधलेलं नाही कुणी, आत्मा मुक्तच आहे, अखंड मुक्त आहे, पण आपल्याला माहिती नाही तो, म्हणून आपल्याला आपण बद्ध झालो, वस्तुतः मुक्त होता परंतु संकल्पाने बांधला। काय संकल्प, मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, माझं घर आहे, माझा पैसा आहे, माझा अमुक आहे तमुक आहे, त्याला बांधले गेले, ते टाकून द्या तुम्ही मुक्तच आहात। देह टाकायला नको, देहाचा संघ टाकायला पाहिजे। म्हणजे कसं, आपण जो काही वेळ म्हणतो आमच्या शेजारीच राहतात आहो, मग तुमचा तुमचा काय संबंध नाही, अहो शेजारी हो 25 वर्ष शेजारी हो पण काही संबंध नाही, ते कसं जमतं। तसं देहातच आहोत पण देहाचा संघ नाही माझा, देहाला हवं ते देतोय आम्ही पण माझा आणि देहाचा संबंध नाही आहे, कारण आत्म्याची लक्षणं वेगळी देहाची लक्षणं वेगळी, वस्तुतः दोन एका ठिकाणी येऊ शकत नाहीत, पण एका ठिकाणी आहेत पण वेगळे आहेत हे समजणं याच्यासाठी साधना। देहातच आहे, घरातच राहतो, पण घर म्हणजे मालक नव्हे, घर वेगळा आणि मालक वेगळा, हे जसं समजून घ्यायचं तसं ध्यानाने नामाने लक्षात आणायचं, जे जे काही दिसतं आहे जे जे काही भासतं आहे हे सगळं असत असून त्या असतमध्ये राहणारं जे तत्व आहे ते फक्त सत आहे, तिकडं दृष्टी पाहिजे। मग आता काय कराय, खरे शोधिता शोधिता शोधत आहे, त्याला शोधायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे, कुठे, बाहेर नाही, रस्त्यात नाही, तीर्थयात्रा करून सापडणार नाही तो, इकडं फिरतायत तिकडं फिरतायत, आज शोधायचं। आणि मना बोधिता बोधिता बोधत आहे, मनाला सारखा बोध करायला पाहिजे की तू कुठून आलायस, मनालाही विचारत कुठून आलायस, आत्म्यापासून आलायस, तू शांत राहा की तिथंच जाऊन पोचशील, तू अंतर्मुख हो की तिथंच पोचशील, पण होत

आचार ते वेगळे रे, मनाला बोध करतात कारण मनालाच वळवायला पाहिजे. सगळ्यात अवघड ते आहे. देह एक वेळ वळेल पण मन वळत नाही. म्हणून सगळ्यामधलं सार काय आहे ते खरं आहे, लक्षात ठेव. समस्तामध्ये एक ते आगळ आहे, सगळ्यामध्ये एकच एक आहे तत्व. माणसं जरी वेगळी वेगळी दिसली, पशु पक्षी कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत नाम रूप वर्ण सगळं जरी वेगळं वेगळं दिसलं, तरी सगळ्यामध्ये एकच एक तत्व भरून आहे, त्याच्याकडे दृष्टी दे. ते कसं कळेल? नवे पिंडज्ञाने नवे तत्वज्ञाने. पिंडज्ञान शरीराचं ज्ञान आहे सगळं, डॉक्टरना असतं तसं. मग ते ज्ञान घेऊन परमात्मा कळेल का? नवे पिंडज्ञान. नाही तर सगळे डॉक्टर आत्मसाक्षात्कारी झाले असते. नवे पिंडज्ञान. मग तत्वज्ञान, तत्वज्ञानाचे प्राध्यापक आत्मसाक्षात्कारी झाले असते, काहीच नाही, उलट दिसतं की लांबच जातात, चर्चा शाब्दिक होते. नवे पिंडज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. अनुमान करून हे करून असं झालं का तसं झालं का चर्चा करून. बरं, नवे भोग त्यागे योग यागे नवे भोग त्यागे. मग यज्ञ याग करून तो सापडणार का? त्यांनी नाही सापडत. मग भोग घेऊन किंवा त्याग करून आम्ही सगळ्याचा त्याग केला, आता तो सापडेल का? नवे भोग त्यागे. सगळा त्याग करूनही सापडला असता तर जे अरण्यात गेले त्यांनाही सापडला असता, नाही सापडत. कारण मी त्याग केला कशाचा? बाकीच्या वस्तूंचा त्याग केला, पण मी पणाचा त्याग केला नाही मुळात. उलट मी त्याग केला याचाच एक अहंकार. आम्ही ना सगळं सोडून आता इथं आलेलो आहे, सगळ्याचा त्याग करून आलेलो आहे, होय ना? थांबा. बरं, सगळ्याचा भोग घेत आहेत, सोफासेट आहे, गाडी आहे, सगळं काही आहे. त्यांनी नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. सज्जन नेमकं वर्म सांगतात त्याच्यातलं काय करायला पाहिजे. दिसे ना जनी तिची शोधून पाहे. ते जिन्नत दिसत नाही आहे, तिची शोधून ते शोध. आपण एखाद्या वस्तू सापडली नाही की आधी शोध शोध शोध सगळं घर डोक्यावर घेतो, पण भगवंत शोधला नाही ह्याच्यात आयुष्य गेलं सगळं, पण त्याची खंतच नाही आपल्याला वाटत. ज्याला शोधायला हवं त्याला शोधलंच नाही. दिसे ना ज्यानी, पण ते म्हणतात दिसे ना तरी काय झाले? दिसत नसलं म्हणून काय झालं? तेच आहे. बरे पाहता गुज तेथेचे आहे. जे काय आपल्याला समजून घ्यायचं म्हणतो ना ते त्याच ठिकाणी आहे. गुज गुप्त गोष्ट गुह्य गुह्यतर गुह्यतम भगवंत म्हणतात ना, ते शोध. ते सापडलं की सगळं सापडलं. बरं, करी घेऊ जाता त्याला धारायला जाऊ आपण, कदा आढळे ना, हातात सापडत नाही. ते म्हणताय ना तुम्ही धरून ठेवतो त्याला, असं धरता येत नाही. जनी सर्व कोंदाटले संचले. कोंदाटले शब्द कसे आहेत बघा. कुठेतरी फट असेल, जागा असेल, तो नाही अशी संचून राहिलेला आहे, कोंदाटून राहिलेला आहे. एकही अणू रेणू असं सांगता येत नाही की जिथं तो नाही, पण तरी आपल्याला कळत नाही कारण बघतच नाही त्याच्याकडे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. एखादा जर कोणी म्हणला मी त्याला जाणला, मी त्याला जाणला, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. कारण मी त्याला जाणला, आणि उलट मी त्याला जाणला ह्याचा एक अहंकार. ते म्हणतात म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. आतर्काशी तर्की असा कोण आहे? तो आतर्क आहे, बुद्धीत सापडणार नाही. आणि तो तर्काने मी पकडला असं शक्य नाही. मनाने नाही, बुद्धीनं नाही, देहाने नाही. मग ज्यांनी मीपणे पाहता पाहावे ना. म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनी मीपणावर समर्थांचा जोर आहे. मीपणाने तुम्ही त्याला पाहायला गेलात पाहायला सापडत नाही. मग ध्यानात आपण काय करतो? सगळं सोडतो तेव्हा तो सापडतो. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. देहाचं भान नाही, मनाचं नाही, बुद्धीचं नाही, आजूबाजूच्या परिस्थितीचं नाही. हे सगळं भान जेव्हा संपतं त्या ठिकाणी तो आहे.

0: आहे याच्यावर विश्वास ठेवावा. हे भान सोडायचं कसं? तर त्याच्यामध्ये जो गुंतलेलो आहो आपण, ते मन त्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, अनेक तर्कशास्त्र आहेत. श्रुती न्याय शास्त्राच्या अंगाने त्याला बघायला जातो आपण. स्वये शेष मौनावला, शेष देखील त्याच्या संबंधी काही बोलू शकत नाही. पण म्हणून मना सर्व जाणीव सांडून राहाय. मनाला सांगतात तुला ही जी जाणीव आहे ना, अहो सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला आहे मी, आता तरी तो सापडेल का नाही? हां, तुला वाटतंय ना सगळ्या शास्त्रांचा मी अभ्यास केला, ही जाणीव आहे ना? नाही सापडणार. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, मक्षिका म्हणजे माशी, जाणीवेची माशी पोटात गेली. आता अन्न जिरणार कसं? माशी जर पोटात गेली तर काय होतं? सगळं बाहेर पडतं. तसं जोपर्यंत जाणीवेची माशी भक्षण केलेली आहे, तया भोजनाची रुची प्राप्त कायची. म्हण अहंभाव जा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. ज्ञानाचं अन्न जर पोटात जिरायला हवं असेल तर ही जाणीवेची मक्षिका आहे ना, ही टाकून दिली पाहिजे. हे ज्ञान तर करून घेतलं पाहिजे, पण ती जाणीवही टाकली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंग रचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55 दुपारी।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोतेहो, आता ऐकूया एक भक्तिगीत। गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा तईपरांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 वाजता आणि रात्री 11:00 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल द्रुतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज शुक्रवार, निजज्येष्ठ कृष्ण दशमी आणि त्यानंतर एकादशी, अर्थात 10 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे भरणी नक्षत्र।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातला सुविचारधन. महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. वारी करणारा ह्या अर्थाने वारकरी हा शब्द वापरण्यात आलेला आहे. वारी ह्या शब्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत किंवा येरझार असा दिला जातो. हे लक्षात घेतलं तर आपल्या उपास्य देवतेच्या, मग ती कोणतीही असो, यात्रेला जो नियमितपणे एक व्रत म्हणून जातो तो वारकरी असं म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे ती देखील इथे अभिप्रेत आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी 2 वेळा म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीला आणि कार्तिक शुद्ध एकादशीला विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी आणि शुद्ध चैत्री एकादशी ह्या 2 दिवशी देखील पंढरपूर इथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या 2 वाऱ्या प्रमुख मानल्या जातात आणि त्यातही आषाढी वारीला अत्यंत महत्व आहे. ज्यांना वर्षातून एकदाच म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला येणं शक्य असतं त्यांनी तसं केलं तरी चालतं, परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणं ही वारकऱ्यांची मुख्य साधना आहे. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीला वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले. वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असंही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्व तर आहेच, पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणालाही वारकरी होता येत नाही. माळ घालणं म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणं असं मानलं जातं. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वळ स्मरणी नव्हे तर त्या भक्तिपंथाची महत्वाची ओळख आहे.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

सर्ग प्रतिसर्ग वंश मनवंतर आणि वंशानुचरित अशी पाच लक्षण. या भविष्य पुराणामध्ये सुद्धा जे आपण नेहमी सुभाषित ऐकतो असे अनेक सुभाषित सुद्धा उत्तम उत्तम सुभाषित भविष्य पुराणामध्ये आहेत. काही काही आपल्या नित्य श्रवणामध्ये सुद्धा आहेत, ते सुद्धा या भविष्य पुराणात बघायला मिळतात. उदाहरणार्थ अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. एक सुभाषित आहे अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना, जे नेहमी वडीलधाऱ्या माणसांना प्रणाम करतात, त्यांचा आदर करतात, त्यांना चार गोष्टी प्राप्त होतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविना चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम. चार गोष्टी त्यांना प्राप्त होतात, ते आयुष्यवान होतात, बलवान होतात, कीर्ती त्यांना प्राप्त होते, विद्याही त्यांना प्राप्त होते. आयुर्विद्या यशो बलम. आणखी दुसरा एक सुभाषित आहे उपाध्यायान दशाचार्य आचार्याणां शतम पिता सहस्त्रेण पितुर्माता गौरवेणा अतिरिच्यते. इथं मातेचा गौरव केला आहे या सुभाषितामध्ये की उपाध्यायान दशाचार्य, उपाध्यायांपेक्षा 10 पट श्रेष्ठ आचार्य आहे, आचार्यांपेक्षा 100 पट श्रेष्ठ पिता आहे, आणि पित्यापेक्षाही सहस्त्रम तो पितृन्माता, पित्यापेक्षा 1000 पट श्रेष्ठ माता आहे. म्हणजे माता ही प्रथम गुरु म्हटली तर जे उपाध्याय आहेत त्यांच्यापेक्षा आचार्य 10 पट, आचार्यांपेक्षा पिता 100 पट, आणि पित्यापेक्षाही माता 1000 पट श्रेष्ठ म्हटले. सहस्त्रम तो पितरोन माता गौरवेणा अतिरिच्यते. म्हणून तर अनेक ठिकाणी पूर्वी मातेच्या नावाने पुत्रांची ओळख, मातेच्या नावाने पुत्रांची ओळख होत असे असे अनेक उदा. जसं आता कौंतेय म्हटलंय, पार्थ म्हटलंय, मातेच्या नावाने मुलांची ओळख आहे. किंवा आंजनेय म्हटलंय, अंजनीचा पुत्र म्हणून मातेच्या नावाने पुत्रांची ओळख आहे, पित्याचं नाव देण्यापेक्षा सुद्धा. आणखी एक सुंदर सुभाषित आहे भविष्य पुराणामध्ये येणार सुभाषितांचं जे आहे, वित्तम बंधुरु वयक कर्म विद्या भवती पंचमी एतानि मान्यस्थानानि गरियो यद्यदुत्तरम. हे जे 5 आहेत, वित्तम बंधुर वयक कर्म विद्या भवती पंचमी, वित्त पैसा धन जे आहे, बांधव दुसरा आहे, तिसरं आहे अवस्था, चौथं आहे कर्म, आणि 5वी विद्या. या ज्या 5 गोष्टी आहेत त्या उत्तरोत्तर एकापेक्षा एक श्रेष्ठ होत जाते. आधी धन आहे, पण धनापेक्षा बांधव श्रेष्ठ आहे, बांधवांपेक्षा अवस्था श्रेष्ठ आहे, त्या अवस्थेपेक्षा कर्म श्रेष्ठ आहे, आणि कर्मापेक्षाही विद्या श्रेष्ठ आहे. उत्तरोत्तर हे सांगितलंय गरियो यद्यदुत्तरम. म्हणून हा जो आचाराचा उल्लेख आहे किंवा भविष्य पुराणामध्ये येणारे जे उत्तम विचार आहे त्या संबंधाने सांगितलं. या ठिकाणी हे जे ब्राह्मपर्व सुरू होतं, ब्राह्मपर्वातला मुख्य विषय जो आहे राजा शतानिक आणि महर्षी सुमंतू यांच्या संवादामध्ये, आचार ह्या विषयाला प्राधान्य जे आधी दिलेलं आहे त्याकडे आपण वळत आहोत. आचार म्हटला की त्यामध्ये माणसाचं जे जीवन आहे या संपूर्ण जीवनाचा विचार केला आहे, आणि विशेषतः जगामध्ये गृहस्थाश्रमी माणसं जास्ती आहेत, गृहस्थाश्रमी जास्ती आहेत. पण या गृहस्थाश्रमी माणसांकरता, गृहस्थाश्रमात प्रवेश करताना विशेषतः 16 संस्कारांमधला विवाह संस्कार हा महत्त्वाचा ठरतो, आणि त्यावर पुढची प्रजा कशी निर्माण होते याचीही गुणवत्ता अवलंबून आहे.
म्हणून विविध ठिकाणी विवाहांचे प्रकार जे दिले, आठ प्रकार विवाहांचे दिले, तेच या ठिकाणी हे सांगितलेत. विवाहांचे आठ प्रकार जे आहेत, ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच. अर्थात आपण जिथं विवाह होतं त्या कार्यालयातच आहोत, त्यामुळे विवाहाचा विषय या ठिकाणी निघाला. आठही प्रकारचे विवाह म्हटले, ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पैशाच. ब्राह्म विवाह संबंधाने म्हटलं, हा जो पहिला विवाह आहे तो वेदांनी पुरस्कृत केलेलाच आहे, ज्याला अधिक मान्यता दिली की ज्या वरास बोलवून त्याची परीक्षा करून अनुरूपता बघून सन्मानपूर्वक त्या वराला कन्या प्रदान करणे, अलंकृत करून कन्या प्रदान करणे, याला ब्राह्म विवाह म्हटला. हे जे विधान आहे, ही कन्येची अनुमती आहे, माता पितरांची, उभय कुटुंबियांची अनुमती आहे, त्या वराचा सन्मान करून त्याला ती कन्या प्रदान करणं ब्राह्म विवाह झाला. दुसरा विवाह जो आहे की एखाद्या ऋत्विजास यज्ञामध्ये कन्या दिली आणि यज्ञाच्या निमित्ताने त्याला कन्या देऊन त्याचा विवाह जर झाला तर तो दैव विवाह म्हटला. यज्ञाच्या निमित्ताने दिलेली कन्या दैव विवाह. तिसरा प्रकार सांगितला आर्ष विवाह, तो कन्येच्या मोबदल्यात, कन्या द्यायची म्हणून त्या मोबदल्यात धर्मार्थ असं काही घेऊन, उदाहरणार्थ गाय, बैल इत्यादी प्राणी यांच्या दृष्टीने असं धर्मार्थ काही वराकडून काही घेऊन मग त्याला जर कन्या दिली तर तो आर्ष विवाह झाला. चौथा विवाह प्राजापत्य म्हटला, दोघांनाही बोलवून, वधूवरांना बोलावून त्यांना सांगितलंय की तुम्ही दोघांनी आता गृहस्थ धर्माचं पालन करा आणि असं म्हणून मुलीच्या पित्याने मग नंतर कन्यादान केलं तर त्याला प्राजापत्य विवाह असं म्हटलं. दोघांनाही बोलावून सांगितलं की तुम्ही आता गृहस्थ आश्रमात प्रवेश केला, मालाची अनुमती आहे. हा प्राजापत्य विवाह झाला. पाचवा विवाह आसुर विवाह असा की कन्येच्या मोबदल्यात कन्येच्या पित्याला जे काही धन दिलं आणि त्यातून कन्येचा विवाह झाला तर तो आसुर विवाह म्हटला. कन्येच्या पित्याला, कन्येकडून नाही, कन्येच्या पित्याला धन दिलाय तरी सुद्धा तो आसुर विवाह म्हटला. मग कन्येकडून घेतला तर तो महाआसुर विवाह होईल, पण कन्येच्या पित्या संबंधाने म्हटलंय की त्या मोबदल्यात धन दिलं तर तो आसुर विवाह. गांधर्व विवाह कन्या आणि वर म्हणजे वधूवरांमध्ये परस्परांची जर एकमेकांची अनुमती आहे तो जो विवाह झाला तो गांधर्व विवाह झाला. सातवा विवाह राक्षस विवाह जो आहे, कन्येच्या अनुमतीने तिचं जे अपहरण केलं गेलं किंवा हरण करून तिच्याशी विवाह झाला तो राक्षस विवाह. आणि आठवा विवाह जो पैशाच म्हणजे पिशाच पद्धतीने विवाह असा, ती कन्या झोपली

ती दहा दहा पिढ्यांचं कल्याण करते, उद्धार करते. या पद्धतीने विवाह झाला तर ब्राह्म पद्धतीने, दैव विवाहाने झालेली जी प्रजा आहे ती सात सात पिढ्यांचा उद्धार करते. आर्ष पद्धतीने जे विवाह झाले असतील त्या तीन तीन पिढ्यांपर्यंत उद्धार कल्याण होत. म्हणून पहिले ज्या याच्यात ब्राह्म विवाह जो आहे, ब्राह्म प्राजापत्य दैव इत्यादी विवाहातून झालेली प्रजा ही तेजपुंज प्रजा आहे. बुद्धीच्या दृष्टीने सुद्धा तेजपुंज प्रजा, शीलवान, रूपवान, सात्विक, धार्मिक प्रवृत्तीची प्रजा निर्माण होते, श्रद्धावान असते, अशा पद्धतीने ज्यांचे विवाह झालेले आहेत. आणि जे इतर विवाह म्हटले ज्यामध्ये राक्षस आहे, आसुर विवाह आहे, पैशाच विवाह आहे, या विवाहातून निर्माण झालेली प्रजा जी आहे ती क्रूर स्वभावाची मिथ्यावादी प्रजा आहे. त्यांची प्रवृत्ती तशी निर्माण, धर्मद्वेषी असणारी प्रवृत्ती निर्माण होते. आणि अशा करता मुळातच धर्म स्थिर राहण्यासाठी धर्माचे चारही पाय मजबूत असावे लागतात. सत्य, दया, तप आणि पावित्र्य हे चारही पाय धर्माचे जे म्हटले ते स्थिर असावे लागतात. म्हणून विवाह हा जो विषय आहे तो विधियुक्त जीवन निर्वाह तो विवाह असं म्हटलंय. विधियुक्त जीवन निर्वाह तो विवाह, यामध्ये कुठलीही विपरीत धारणा त्यामध्ये नाही. म्हणून ज्याला श्रुती स्मृतींनी मान्यता दिलेली आहे अशा प्रकारचे हे संस्कार आहेत. धर्माचं आचरण करत असताना याही ठिकाणी जो श्लोक आहे मनुस्मृती ते तो श्लोक आहे. दोन्ही ठिकाणी अगदीशय सारख्या पद्धतीने बघायला मिळतो. निगमो धर्म मूलम स्यात् स्मृतशीले तथैव च तथाचारश्च साधूनाम आत्मनस्तुष्टरेव च. हा भविष्य पुराणातील ब्राह्म पर्वातला श्लोक आहे. तसाच श्लोक मनुस्मृतीमध्ये सुद्धा आहे. तो म्हणजे वेदोखिलो धर्ममूलम स्मृतशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनस्तुष्टरेव च. धर्माचं आचरण कसं करावं, आचार शब्दासंबंधाने चाललेलं आहे. धर्माचं आचरण कसं करावं, वेदो अखिलो धर्ममूलम. वेद हे धर्माचं मूल आहे, त्यामुळे वेदांनी ज्या गोष्टींना पुरस्कृत केलंय, मान्यता दिली आहे, त्या पद्धतीने आचरण करावं. आपण त्याला आजकाल वैदिक नाव देतो, वैदिक पद्धतीने विवाह वगैरे होऊन. आता वास्तवात असं आहे की त्याचाही क्रम सांगितलेला आहे कशा पद्धतीने व्हावं. पण आपण सगळेच आचार किंवा शास्त्र कल्पना आपल्या बाजूला जसं वळवायचं तसं वळून घेतो आणि आचरण करतो, सवडीनुसार करून घेतो की नंतर सगळी काय होईल म्हणून. हे आधीच सगळे विधी, बाकीचा सगळा विषय नंतरचा. पण प्रत्येक विधी केव्हा बघा, तर उदाहरणार्थ पूजा जर करायची असेल आणि पूजा करत असताना म्हणाल मी माझ्या पद्धतीने पूजा करीन, आधी मी सगळे जे असणारे ते देव आहेत त्यांना फुल वाहिलं, आधी आरती केली आणि मग नंतर अभिषेक करीन, म्हणजे विधीने माझ्या पद्धतीने केलं तर ती पूजा ठरणार आहे का? ती तोडमोड होते. त्याच्यामध्ये विधी या शब्दाला काही अर्थच राहत नाही. कारण आजचा काळ तसा प्रकारचा की आधी प्रजा मग विवाह असेच काही काही आहेत. आधी प्रजा मग विवाह, मग तसं या आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आचरण होतं. तसं नव्हे, वेदांनी ज्या गोष्टीला पुरस्कार दिला आहे, मान्यता, त्याचा क्रम आहे, त्या त्या पद्धतीने त्या गोष्टी घडल्या पाहिजे असं म्हटलंय. पण ज्या माणसाला वेदाचंही ज्याने अध्ययन केलं नाही, वेदांचा काय संबंध नाही, तरी सुद्धा पुढे त्याला मार्गदर्शन करायला आहेत. वेदोखिलो धर्ममूलम, त्याचं अध्ययन केलं नाही तर स्मृतिशीले च तद्विदा, मग धर्मशास्त्र त्याला मार्गदर्शन करतात असं असं वाघ म्हणून. धर्मशास्त्राने जन्मापासून मरणापर्यंत सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या संबंधाने सांगितलंय. म्हणाले त्याचंही काही माहिती नाही, ठीक आहे ते माहिती नाही, तरी मग तिसराही पर्याय सांगितला, आचारश्चैव साधूनाम.
साधु संत कसे वागले.

0: त्यावरून धर्म कसा ते तरी कळू शकते. आचारश्चैव साधूनाम, आचार लक्षणो धर्म संतश्चारित्र लक्षणाः साधूनाम च यथावृत्तम एतद आचार लक्षणम. संतांच्या जीवनाकडे बघितलं, साधू संतांच्या जीवनाकडे, की आपल्याला आचार धर्म काय तो लक्षात येतो. म्हणून असे संत सुद्धा की त्यांच्याकडून आपल्याला धर्म शिकताय, तो आचार शिकताय, म्हणाले तेही शक्य नाही. संत कोण शोधत बसणार, तोही मुद्दा नाही. चौथाही पर्याय सांगितला, वेदांचं अध्ययन नाही झालं, धर्मशास्त्रांचं अध्ययन झालं नाही, साधू संतांना शोधत बसला नाही, तरी चौथाही पर्याय सांगितला, आत्मनस्तुष्टरेवच. जे कर्म केल्याने आपल्याला अंतकरणापासून समाधान प्राप्त होईल ते धर्म कर्म आहे. आत्मनस्तुष्टरेवच. अशा प्रकारे जर आचरण झालं तर आचारात लभते आयु, आचारात लभते श्रियम, आचारात कीर्ती मापनोती. उत्तम आचारामुळे त्याला सत्कीर्ती ही प्राप्त होते, आयु प्राप्त होत. आता समंतू राजा शतानिकाला या गृहस्थाश्रमाचं महत्व सांगताय. पण आचार संबंधाने महत्वाचा भाग असल्यामुळे ब्राह्म पर्वामध्ये जो विषय ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितला आहे तोच विषय सुमंतू ऋषी शतानिकाला सांगताय. कि तो गृहस्थाश्रमी माणसाने नेमकं कसं राहावं किंवा काय असावं त्या संबंधाने सांगितलं. सर्वात प्रथम जो गृहस्थाश्रमी आहे त्याने राहण्यासाठी उत्तम जागेची निवड करावी, कारण तो गृहस्थ, त्या घरामध्ये त्याला राहायचं आहे. ज्या घरात त्याला राहायचंय, ज्या परिसरात त्याला राहायचंय, त्याने उत्तम परिसराची, जागेची, घराची निवड करावी. आता उत्तम म्हणजे कसं, जिथं दोन गोष्टींचं संरक्षण होईल, एक त्याने मिळवलेलं धन आणि त्याची पत्नी, धन आणि स्त्री या दोघांचं जिथं संरक्षण होईल, उत्तम रीतीने रक्षण होईल, अशा परिसराचं त्यांनी निवड करावी, असं घर त्यांनी निवडावं. कारण या पत्नी आणि धन दोघांचे रक्षण करावं लागतं, पत्नी आणि धन दोघांचे रक्षण करावं लागतं. आणि पत्नी आणि धन या तिघांनाही, या दोघांनाही तीन ज्या गोष्टी सांगितल्या, पहिली गोष्ट की धनाला सुद्धा निवासस्थान लागतं आणि पत्नीलाही निवासस्थान लागतं, घराची आवश्यकता आहे. एखाद्याने पुष्कळ पैसा मिळवला, खूप पैसा मिळवत असेल, पण त्याने राहायला काही व्यवस्था केली नाही, तर ते धन त्याला ठेवायला जागाच नाही. तो काहीतरी काय घर निर्माण करतोच, जो धन मिळवतो तो आपल्याला राहण्याची व्यवस्था करतोच, म्हणून तो आधी निवासस्थान देतो. जो विवाह करतो तोही आपल्या राहण्याची व्यवस्था करतो, म्हणून घर, पत्नी आणि धन या दोघांसाठी घराची आवश्यकता, निवासस्थान. त्यानंतर म्हटलंय की दोन्ही गोष्टी, की आता पत्नी म्हटलं की तिला पतीच्या सहकार्य, सहवास, साथ आवश्यक आहे, आणि धनाला सुद्धा जो मिळवताय, जो करताय, त्याचीही साथ आवश्यक आहे. म्हणून दोघांसाठी जो पुरुष, त्याची आवश्यकता म्हटली, घर, पुरुष. आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे स्थान. धन आणि स्त्री यांच्यासाठी घर, पुरुष आणि स्थान यांची आवश्यकता असते. गृहस्थाश्रमी व्यक्तीने आपलं घर बनवताना, ज्या घरात त्याला निवास करायचा आहे, त्यासाठी त्याने प्रत्येक जे कक्ष आहे तो वेगळा ठेवावा, स्वयंपाकघर, शयनकक्ष, स्नानागार, गोशाला, पूजास्थान, या सगळ्या गोष्टी त्याने वेगवेगळ्या, त्या ठिकाणी मर्यादा ठेवली गेली पाहिजे, असं या ठिकाणी भविष्य पुराणामध्ये सांगितलं. की स्वयंपाकघराचं किंवा जिथं झोपतोय तिथंच जेवायचं काम त्याने करू नये, कारण जे शयनकक्ष आहे त्याला भोजनगृह बनवू नये, त्यामध्ये अंतर. आता आजच्या काळात जागेची कमतरता आहे, म्हणून सगळ्या बऱ्याच गोष्टी एका ठिकाणी चालतात, तेच शयनकक्ष, तेच भोजनगृह सुद्धा होतं, असंही बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. पण साधारण ज्याला आपलं घर ज्या घरामध्ये मांगल्य पावित्र्य सुख समृद्धीची आवश्यकता आहे त्याने या किंचितशा मर्यादा त्या त्या ठिकाणी निर्माण केल्या पाहिजेत की स्वयंपाकघर वेगळं आहे, शयनकक्ष वेगळं आहे, स्नानागार वेगळं आहे, पूर्वीच्या अर्थात गोशाळा गाईचे गोठे असायचे ते गोष्टी वेगळ्या आहेत, पूजास्थान वेगळं आहे, गृहस्थाश्रमी माणसाने दोनही गोष्टी सातत्याने पवित्र ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे आपलं घर आणि आपलं शरीर अंतःकरण, दोन्ही गोष्टी त्याने सतत पवित्र कशा राहतील याचा विचार किंवा आचार करावा. जसं सुभाषितात म्हटलंय की एक धन्य गृहस्थाश्रम आहे आणि एका गृहस्थाश्रमाचा धिक्कार केलाय. सानंदम सदनम सुताश्च सुधया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सुधनम स्वयोषितृतिश्चाज्ञा परा सेवकः आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधु संगम उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. हा गृहस्थाश्रम धन्य म्हटला की ज्या घरामध्ये आनंद आहे, सानंदम सदनम अतिशय छान सुसंस्कारित अशी मुलं आहेत, पत्नी सुद्धा कशी आहे कांता मृदुभाषिणी, गोड मधुर बोलणारी पत्नी आहे, त्याच्याकडे येणारे जाणारे मित्र जे आहेत सन्मित्रम तेही उत्तम आहेत, येणारा पैसा सुद्धा कसा आहे सुधनम, तसंच घरामध्ये नोकर चाकर जे आहेत ते आज्ञापरा सेवका, ते मालकाचाही सन्मान करतात किंवा जे कोणी आले त्यांचं आतिथ्यम त्यांचं आदरातिथ्य उत्तम होतं. शिवपूजनम भगवंताचं अर्चन ज्या घरामध्ये आहे, प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे घरामध्ये सगळं भरपूर आहे उत्तम आहे, रोज त्याला संस्कृत भाषेमध्ये घृतकुल्या मधकुल्या गोडधोड भरपूर आहे सगळं उत्तम आहे, खाण्याच्या पदार्थांची कमतरता नाही. आणि शिवाय तो जो साधो संग उपासते सत्पुरुषांचा संग ज्याला प्राप्त होतोय तो धन्य गृहस्थाश्रम म्हटलं. याच्या विरुद्ध परिस्थिती पण सांगितली, क्रोशंता शिशवा सवाय सदनम पंकाव्रतम चांगणम. क्रोशंता आरडाओरडा करणारी रडणारी मुलं आहेत, सवारी सदनम ज्या घरामध्ये जे काही जळमट असतील धूसर वातावरण आहे, दाराशी असणाऱ्या अंगणामध्ये भरपूर चिखल आहे, पंकाप्रतम चांगणम ज्या शय्येवरती झोपायचे शय्या दंशवती भरपूर त्यामध्ये डास मच्छर ढेकुण इत्यादी प्राणी मात्र आहेत, वृक्षमसनम धूमेन पूर्णम कोरडा अन्न घरामध्ये खाल्लं जात आहे, घरामध्ये धूसर असं जे काळपट पूर्वी जसं चुलीच्या निमित्ताने घर भरपूर धूर असणारं घर, भार्या निष्ठुर भाषिणी पत्नी आरडाओरडा करणारी आणि त्या पत्नीच्या आरडाओरड्यामुळे मुलांच्यामुळे हा जो काही मालक आहे स्वतः तोही क्रोधात असतो, त्याचीही चिडचिड होते आणि मग ती चिडचिड दूर करण्यासाठी बाथरूममध्ये जाऊन गार पाण्याची बादली डोक्यावर ओतणारा, एकदाच डोकं थंड व्हाव म्हणून स्नानम शीतल वारिणाम सततम धिग्धिग गृहस्थाश्रम, अशा गृहस्थाश्रमाचाही धिक्कार केला. म्हणून भविष्यपुराणामध्ये आचार्याच्या संबंधाने सांगत असताना गृहिणी आणि गृहस्थ दोघांनाही मार्गदर्शन केलं, दोघांना सांगितलं विशेष असं मार्गदर्शन केलं की गृहस्थ जो आहे पुरुष आहे त्याने आपलं धोरण कसं असलं पाहिजे, अर्थात जसं सरकार चालवणारे आपलं एक धोरण जाहीर करतात ते कितपत पाळता हवात वेगळा, पण ते धोरण युवकांसाठी धोरण महिलांसाठी धोरण यांच्यासाठी धोरण त्यांच्यासाठी धोरण वगैरे जाहीर करतात, इथं गृहस्थाश्रमी माणसाचं धोरण काय असलं पाहिजे तर माझं धर्मपालन हे धोरण, मी पदोपदी धर्मपालन करेन. आता ही गोष्ट फार म्हणजे दुर्मिळ झाली की असं कोणाच्या मुखातून ऐकायला मिळणं की मी माझ्या जीवनामध्ये धर्मपालन करीन असं एखादा माणूस भेटला म्हणजे अगदी परमेश्वर भेटला असं खरंच आहे की मी धर्मपालन करेन, मला काही झालं तरी मी धर्मपालन सोडणार नाही असं म्हणणारा माणूसच दुर्मिळ झालाय. म्हणून म्हणून जो गृहस्थाश्रम आहे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे की मी धर्म पालन करेन.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया अशोकजी परांजपे यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज 10:00. याचं पुनःप्रसारण 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। पीत ना श्वेत ना श्याम काही, तो श्वेत नाही पीत नाही श्याम नाही व्यक्त अव्यक्त नाही, तो व्यक्त आहे का अव्यक्त आहे। मग म्हणे दास विश्वासता मुक्तीला आहे, संतांच्या वचनावर विश्वास ठेवा। ते म्हणतायत ना तो आहे सगळ्या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी प्रत्यक्ष अनुमान प्रमाण नाही तर शब्द प्रमाण आप्तवाक्य हे प्रमाण आहे। दास विश्वासता काय होतं, मुक्तीला आहे, मुक्ती पाहिजे ना, मोक्ष मुक्ती कैवल्य वैकुंठ एकाच अर्थाचे सगळे शब्द, आणि त्याला वैकुंठाला जायचं नाही कुठे, मुक्ती म्हणजे जायचं नाही कुठे, इथेच याच देहात असताना इथंच असताना तोच मी आहे या बोधावर येणं म्हणजेच मोक्ष मुक्ती। त्याला काय बांधलेलं नाही कुणी, आत्मा मुक्तच आहे, अखंड मुक्त आहे, पण आपल्याला माहिती नाही तो, म्हणून आपल्याला आपण बद्ध झालो। वस्तुतः मुक्त होता परंतु संकल्पाने बांधला। काय संकल्प, मी देह आहे, देहाला लागलेले माझे आहेत, माझं घर आहे, माझा पैसा आहे, माझा अमुक आहे तमुक आहे, त्याला बांधले गेले, ते टाकून द्या तुम्ही मुक्तच आहात। देह टाकायला नको, देहाचा संघ टाकायला पाहिजे। म्हणजे कसं, आपण जो काही वेळ म्हणतो आमच्या शेजारीच राहतात अहो, मग तुमचा आमचा काय संबंध नाही, अहो शेजारी हो 25 वर्ष शेजारी हो काही संबंध नाही, ते कसं जमतं। तसं देहातच आहोत पण देहाचा संघ नाही माझा, देहाला हवं ते देतो आहे आम्ही पण माझा आणि देहाचा संबंध नाही आहे। कारण आत्म्याची लक्षणं वेगळी देहाची लक्षणं वेगळी, वस्तुतः दोन एका ठिकाणी येऊ शकत नाहीत, पण एका ठिकाणी आहेत पण वेगळे आहेत हे समजणं याच्यासाठी साधना। देहातच आहे, घरातच राहतो, पण घर म्हणजे मालक नव्हे, घर वेगळा आणि मालक वेगळा, हे जसं समजून घ्यायचं तसं ध्यानाने नामाने लक्षात आणायचं, जे जे काही दिसतं आहे जे जे काही भासतं आहे हे सगळं असत असून त्या असतमध्ये राहणारं जे तत्व आहे ते फक्त सत आहे, तिकडं दृष्टी पाहिजे। मग आता काय कराय, खरे शोधिता शोधिता शोधत आहे, त्याला शोधायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे, कुठे बाहेर नाही रस्त्यात नाही, तीर्थयात्रा करून सापडणार नाही तो, इकडं फिरतायत तिकडं फिरतायत आज शोधायचं। आणि मना बोधिता बोधिता बोधत आहे, मनाला सारखा बोध करायला पाहिजे की तू कुठून आलायस, मनालाही विचारत कुठून आलायस, आत्म्यापासून आलायस, तू शांत राहा की तिथंच जाऊन पोचशील, तू अंतर्मुख हो की तिथंच पोचशील, पण होत नाहीत। परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, सगळ्या संतांच्या संग ह्याच्यावर भर समर्थांचा फार आहे, संतांच्या संगतीत हे होतं। ह्याचा अर्थ काय की संत आपल्याला सारखं सांगत राहतात, जागं करत राहतात की तुला काय करायचं आहे, कशासाठी तुझा जन्म आहे, नरजन्मातून तुला काय मिळवायचं आहे, देहसंग टाकायचा म्हणजे कसा टाकायचा, हे सारखं जागृत करत असतात। म्हणून सज्जनांच्या संगतीत ह्याचा अर्थ तिथं नुसतं बसून होणार नाही, त्यांच्या पंक्तीला जेवून होणार नाही, त्यांचा बोध जो आहे त्या बोधाच्या संगतीत राहिलं पाहिजे। मना सार साचार ते वेगळं रेल, मनाला बोध करतात कारण मनालाच वळवायला पाहिजे, सगळ्यात अवघड ते आहे, देह एक वेळ वळेल पण मन वळत नाही, म्हणून सगळ्यामधलं सार काय आहे ते खरं आहे लक्षात ठेव। समस्तामध्ये एक ते आगळ आहे, सगळ्यामध्ये एकच एक आहे तत्व। माणसं जरी वेगळी वेगळी दिसली, पशु पक्षी
कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत नाम रूप वर्ण सगळं जरी वेगळं वेगळं दिसलं तरी सगळ्यामध्ये एकच एक तत्व भरून आहे, त्याच्याकडे दृष्टी दे. ते कसं कळेल? नवे पिंडज्ञाने नवे तत्वज्ञाने. पिंडज्ञान शरीराचं ज्ञान आहे सगळं, डॉक्टरना असतं तसं. मग ते ज्ञान घेऊन परमात्मा कळेल का? नवे पिंडज्ञान. नाही तर सगळे डॉक्टर आत्मसाक्षात्कारी झाले असते. नवे पिंडज्ञान. मग तत्वज्ञान, तत्वज्ञानाचे प्राध्यापक आत्मसाक्षात्कारी झाले असते, काहीच नाही, उलट दिसतं की लांबच जातात, चर्चा शाब्दिक होते. नवे पिंडज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे तानमाने. अनुमान करून हे करून असं झालं का तसं झालं का चर्चा करून. बरं, नवे भोग त्यागे योग यागे नवे भोग त्यागे. मग यज्ञ याग करून तो सापडणार का? त्यांनी नाही सापडत. मग भोग घेऊन किंवा त्याग करून आम्ही सगळ्याचा त्याग केला, आता तो सापडेल का? नवे भोग त्यागे. सगळा त्याग करूनही सापडला असता तर जे अरण्यात गेले त्यांनाही सापडला असता, नाही सापडत. कारण मी त्याग केला कशाचा? बाकीच्या वस्तूंचा त्याग केला, पण मीपणाचा त्याग केला नाही मुळात. उलट मी त्याग केला याचाच एक अहंकार. आम्ही ना सगळं सोडून आता इथं आलेलो आहे, सगळ्याचा त्याग करून आलेलो आहे, होय ना? थांबा. बरं, सगळ्याचा भोग घेत आहेत, सोफासेट आहे, गाडी आहे, सगळं काही आहे. त्यांनी नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. सज्जन नेमकं वर्म सांगतात त्याच्यातलं काय करायला पाहिजे. दिसे ना जनी तिची शोधून पाहे. ते जिन्नत दिसत नाही आहे, तिची शोधून ते शोध. आपण एखाद्या वस्तू सापडली नाही की आधी शोध शोध शोध सगळं घर डोक्यावर घेतो, पण भगवंत शोधला नाही ह्याच्यात आयुष्य गेलं सगळं, पण त्याची खंतच नाही आपल्याला वाटत. ज्याला शोधायला हवं त्याला शोधलंच नाही. दिसे ना ज्यांनी, पण ते म्हणतात दिसे ना तरी काय झाले, दिसत नसलं म्हणून काय झालं, तेच आहे. बरे पाहता गुज तेथेचे आहे. जे काय आपल्याला समजून घ्यायचं म्हणतो ना ते त्याच ठिकाणी आहे. गुज गुप्त गोष्ट गुह्य गुह्यतर गुह्यतम भगवंत म्हणतात ना, ते शोध. ते सापडलं की सगळं सापडलं. बरं, करी घेऊ जाता त्याला धारायला जाऊ आपण, कदा आढळे ना, हातात सापडत नाही. ते म्हणताय ना तुम्ही धरून ठेवतो त्याला, असं धरता येत नाही. जनी सर्व कोंदाटले संचले. कोंदाटले शब्द कसे आहेत बघा, कुठेतरी फट असेल, जागा असेल, तो नाही अशी संचून राहिलेला आहे, कोंदाटून राहिलेला आहे. एकही अणू रेणू असं सांगता येत नाही की जिथं तो नाही, पण तरी आपल्याला कळत नाही कारण बघतच नाही त्याच्याकडे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. एखादा जर कोणी म्हणला मी त्याला जाणला, मी त्याला जाणला, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. कारण मी त्याला जाणला, आणि उलट मी त्याला जाणला ह्याचा एक अहंकार. ते म्हणतात म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. आतर काशी तर्की असा कोण आहे? तो आतर काय बुद्धीत सापडणार नाही, आणि तो तर्काने मी पकडला असं शक्य नाही. मनाने नाही, बुद्धीनं नाही, देहाने नाही. मग ज्यांनी मीपणे पाहता पाहावे ना, म्हणून पुन्हा पुन्हा त्यांनी मीपणावर समर्थांचा जोर आहे. मीपणाने तुम्ही त्याला पाहायला गेलात पाहायला सापडत नाही. मग ध्यानात आपण काय करतो? सगळं सोडतो तेव्हा तो सापडतो.

0: शेष मौना वाला शेष देखील त्याच्या संबंधी काही बोलू शकत नाही, पण म्हणून मना सर्व जाणीव सांडून राहाय. मनाला सांगतात तुला ही जी जाणीव आहे ना, अहो सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला आहे मी, आता तरी तो सापडेल का नाही, हां तुला वाटतंय ना सगळ्या शास्त्रांचा मी अभ्यास केला, ही जाणीव आहे ना, नाही सापडणार. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, मक्षिका म्हणजे माशी, जाणीवेची माशी पोटात गेली. आता अन्न जिरणार कसं? माशी जर पोटात गेली तर काय होतं? सगळं बाहेर पडतं. तसं जोपर्यंत जाणीवेची माशी भक्षण केलेली आहे, तर या भोजनाची रुची प्राप्त करायची. म्हणून अहंभाव जा मानसीचा विरेना, तर या ज्ञान हे अन्नपोटी जिरेना. ज्ञानाचं अन्न जर पोटात जिरायला हवं असेल तर ही जाणीवेची मक्षिका आहे ना, ही टाकून दिली पाहिजे. जे ज्ञान तर करून घेतलं पाहिजे, पण ती जाणीवही टाकली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या

जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिर्भूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलं निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानां आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः. आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा. ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ शाबरी कवच जपे विनियोगः. असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तांबणात सोडावे. या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा. श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ.

अथ द्वाविशत ओम चक्रधरायाः अहम् रक्षाम् कुरु कुरु सर्व बाधा हरणि देवे नमो नमः सर्व प्रकार बाधा शमनम् अरिष्ट निवारणम् कुरु कुरु फट श्रीम ओम कुब्जिका देवे ह्रीम ठस्वाहा शीघ्रम अरिष्ट निवारणम् कुरु कुरु देवी शाबरी क्रीम ठस्वाहा शारीरिकं भेदाहं मायां भेदय पूर्णम आयुः कुरु हेमवती मूल रक्षां कुरु चामुंडाई देवे नमः शीघ्रं विघ्न निवारणं सर्व वायु कफ पित्त रक्षां कुरु भूत प्रेत पिशाचान घातय जादू टोणा शमनं कुरु सती सरस्वती चंडिका देवी गलम विस्फोटकान विक्षित्य शमनं कुरु महाज्वर रक्षयं कुरु स्वाहा सर्व सामग्रीं भोगं सत्यं दिवसे दिवसे देहि देहि रक्षां कुरु कुरु क्षणे क्षणे अरिष्टं निवारय दिवसे दिवसे दुख हरणं मंगलकरणं कार्य सिद्धिं कुरु कुरु हरहि ओम श्री रामचंद्राय नमः हरहि ओम भूर्भुवस्वः चंद्रतारा नवग्रह शेषनाग पृथ्वी देवी आकाश निवासिनी सर्वारिष्ट शमनं कुरु स्वाहा आयुरारोग्यमैश्वर्यं वित्तं ज्ञानं यशोबलं नाभिमात्रे जले स्थित्वा सहस्त्रपरिसंख्यया जपेत् कवचमिदं नित्यं वाचां सिद्धिर्भवेत्तत्तः अनेकविधिना भक्त्या कवचसिद्धिश्च जायते शतमावर्तयेदत्सु मुच्यते नात्र संशयः सर्वव्याधी भयस्थाने मनसास्यतु चिन्तनं राजानुवशतां यान्ति सर्वकामार्थ सिद्धये अनेन यथाशक्ति पाठेन शाबरी देवी प्रियतां मम शुभं भवतु नवनाथ सिद्ध मंत्र ओम नमो सिद्धनवम अंगुष्ठाय नमः मुखाय नमो नमः शीर ब्रह्म धुधुक्कार शीरसे ब्रह्म तनम तनम तनम नमो नमः ओम राम राम चैतन्य दत्तात्रेय गोरक्षाय सिद्धाय नमः हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे श्लोक म्हणावा त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत नाथांच्या कृपेने इच्छित कार्य सिद्धी होईल कल्याण होईल काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। राधा नावाची एक अत्यंत देखणी तरुण स्त्री अक्कलकोटात राहत होती। तरुण, रूपवान आणि सुंदर पुरुषांना खेळवायला तिला खूप आवडायचं। तारुण्याने मुसमुसलेल्या राधेला आपल्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होती। अशा ह्या रूपगर्विता राधेच्या कानावर साक्षात्कारी स्वामी समर्थांची कीर्ती पोहोचलेली होती। प्रत्येक जीव स्वामींकडे आपोआप खेचला जात होता आणि लोक स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने वेडावून जातात असं राधेने ऐकलं होतं। त्यामुळे राधेच्या मनात स्वामींविषयी जबरदस्त आसक्ती निर्माण झाली। तिला वाटलं, स्वामी आपल्या तारुण्यावर आसक्त होतील आणि आपण स्वामींना आपल्या सौंदर्याच्या पाशात सहजपणे ओढू। राधेला स्वामींना भेटावंसं वाटलं आणि ती त्वरेने स्वामींच्या दर्शनाला धावत धावत आली। स्वामींच्या भोवती त्यांची नित्याची भक्तमंडळी बसलेलीच होती। राधेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं। राधा आली आणि थेट स्वामींच्या शेजारी जाऊन बसली। राधेच्या मनातले वैषयिक भाव स्वामींनी केव्हाच ओळखले होते। राधा स्वामींकडे निरखून पाहू लागली। ती जशी जशी स्वामींकडे एकटक पाहू लागली, तसे तसे स्वामी अधिकच तेजपुंज होत गेले। स्वामींचं देव दुर्लभ सौंदर्य पाहून राधाच वेडीपिशी झाली। स्वामींच्या तेजपुंज व्यक्तिमत्वात ती पूर्णपणे विरघळून गेली। तरुणांना खेळवण्यात तरबेज असलेल्या राधेची आज मात्र चमत्कारिकच स्थिती झालेली होती। स्वामी अवतारी पुरुष आहेत हे राधेच्या गावी सुद्धा नव्हतं, एवढी राधा स्वामींच्या संदर्भात अनभिज्ञ होती। स्वामींनी भेदक नजरेने राधेकडे पाहिलं आणि त्या नजरेकडे पाहिल्यावर राधा मनातल्या मनात घाबरली। तिच्या लक्षात आलं की हे विलक्षण व्यक्तिमत्व देवकोटीतलं आहे। ती स्वामींकडे पाहतच राहिली आणि एक क्षण असा आला की तिचा सौंदर्याचा अभिमान अचानक गळून पडला। राधा स्वामींच्या चरणांशी बसली आणि ती खालूनच स्वामींच्या तेजपुंज चेहऱ्याकडे पाहत स्वतःतच हरवून गेली। स्वामी तिच्याकडे मंदपणे हसत पाहत होते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की देह नश्वर आहे। प्रत्येक देहावर मृत्यू नेहमी मांजर पावलांनी झडप घालतो। म्हणून देहावर प्रेम करीत आयुष्य जगू नका, तर देहातल्या आत्म्यावर प्रेम करीत प्रत्येक क्षण नामस्मरणात खर्च करा। नामस्मरणच तुम्हाला भगवंत दर्शन देईल। ज्या क्षणी भगवंत सहवास तुम्हाला लाभेल, त्या क्षणी देहभावना संपुष्टात येईल। काही देह सुंदर असतात, काही अत्यंत कुरूप असतात, परंतु देह कसाही असला तरी मृत्यूच्या मुखातला हा एक छोटासा घास आहे हे तुम्ही कधी विसरू नका। म्हणून सांगतो की जे निश्चितपणे संपुष्टात येणार आहे त्या देहावर किती प्रेम करायचं ह्याला मर्यादा नकोत का? म्हणून तुम्ही फक्त नामस्मरणात गर्क राहा, त्यात तुमचं कल्याण आहे।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 जुलै. सद्गुरुस जावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. राम ठेवील जी स्थिती, त्यात समाधान राखे ज्याची वृत्ती, त्या नाव खरी विरक्ती. रामा आड जे जे काही, तेथून दूर ठेवी वृत्ती, या नाव विवेकाची प्राप्ती. वृत्ती न होऊ द्यावी विषयी फार, चित्ती चिंतावा रघुवीर. जेव्हा वृत्ती होते विषयाकार, तेथे न राहे सारासार विचार. वृत्ती राही अभिमानाला धरून, तेथे न राही कधी अनुसंधान. जे जे पहावे तेते रामच होई जे, ऐसी ठेवावी वृत्ती, रघुनंदन आणावा चित्ती. काळोख अत्यंत मातला, घालवा वयास उपाय दुजा न सुचला. होता सूर्याचे आगमन, काळोख जाईल स्वतः आपण. तैसे राम करता हा भाव ठेवता चित्ती, उपाधी रहित बनते वृत्ती. वृत्ती असावी शुद्ध, संत सज्जनांना प्रमाण, त्याने संतुष्ट होईल नारायण. जगस्वार्थ मूलक खरे, हे आपले वृत्ती वरूनच ओळखणे बरे. वृत्ती अलग करावी सर्वाहून, आलेली उर्मी करावी सहन. सर्व करता जाणून रघुनंदन, निःसंशय करावी वृत्ती आपण. सद्गुरु सजावे शरण, संशय विरहित वृत्तीने घ्यावे नाम. जे सुखाचे आहे धाम, शुद्ध ज्याचे अंतःकरण, शुद्ध ज्याचे आचरण, परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ती, त्याच्याहून दूर न राहे रघुपती. सर्व काही करावे आपण, पण वृत्तीने त्यात न गुंतावे आपण. नामात ठेवावे प्रेम, तेथे प्रगटेल पुरुषोत्तम. देहाचे चलन ज्याचे सत्तेने, त्या रघुपतीचे स्मरण असावे आनंदाने. वासना नामापायी जडली, धन्य धन्य सज्जनी मानिली. पाणी माती एक झाले, वेगळे नाही करता आले. निवळी घालावी पाण्यात, पाणी स्वच्छ होते जाण. तैसा विषयात राहून जगती, नामाची ठेवावी संगती. विषयाचे विष शोषून घेई, ऐसी आहे नामाची प्रचिती. शक्य तितके राहावे नामात, याहून दुसरे न आणावे मनात. परा पश्यंती वैखरी वाणी, याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणी. नामा परती उठेल वृत्ती, तेथे सावध असावे तुम्ही. जो नामात राहिला दंग, त्याने लुटला राम रंग. राम नाम बोलावे वाचा, काळ न येऊ द्यावा काळजीचा. नामा विण राम, जैसे पाकळ्या विण फूल जाण. नाम ज्याने घेतले सर्व काळ, जिंकला त्याने एक अंतराळ. भगवंत ठेवील त्यात हित मानावे, अखंड नाम स्मरण घ्यावे. नामात स्वतःचा विसर, हेच देईल रघुवीर. भगवंताची प्राप्ती, संतांची संगती, नामाचे प्रेम, हे भगवत कृपे वाचून नाही साधत जाण. सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण. त्राता राम जाणून चित्ती, निर्भय करावी आपली वृत्ती. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात एक रचना ऐकूया. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00
2: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीतरचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

0: एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया
1: बया बया बया
3: काय झालं बया
1: बया बया बया
3: काय झालं बया
1: बया बया बया.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राह की त्यात
1: अव पण राहायला

0: हाटकच लुगडा तुटकी चोळी।
1: अग ती तरी कुठ मिळती?
0: अव फाटकच लुगडन तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवा

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला मृत्यूची भीती नाही, मला जातीभेद नाही, पिता नाही, माता नाही, जन्म नाही, बंधू नाही, मित्र नाही, गुरु नाही, शिष्य नाही, मला माता नाही। माता म्हणजे माऊली, जननी, आई, माय। मनुष्य जीवनामध्ये माऊलीला फार महत्त्व आहे। वेदामध्ये चार देवाच्या आईचा प्रथम क्रमांक लागतो। मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, उपाध्यायान दशाचार्य, आचार्यानां शांत पिता, सहस्रस्तम तु पितृन्माता गौरवेनातिरिच्यते। उपनयन करणाऱ्यापेक्षा आचार्य 10 पट उच्च आहे। आचार्यापेक्षा पिता 100 पट श्रेष्ठ आहे। वडिलापेक्षा आई 1000 पट श्रेष्ठ आहे। आई मुलाच्या किती जवळ आहे। कुठं मार लागला तर तो मुलगा आधी काय म्हणतो, अगं आई, व वडिलाला अहो बाबा म्हणते। मराठीच्या पहिल्याच ओळीत तिसरे मुळाक्षर आहे, मात्र ह हे शेवटच्या ओळीतील तिसरे अक्षर आहे। एवढे अंतर आहे आई बापामध्ये, हे श्रांगारिक बोलणं झालं आता। पण वस्तुस्थिती आहे की बापाची मजा आणि आईला सजा। सर्व सहन करायची आईने, पण नाव मात्र बापाचं निघतं। कोणाचा मुलगा आहे? नो, नाव कोणाचं सांगते? बापाचं सांगते। कारण ही पुरुष प्रधान संस्कृती आहे ना। नान्नोदक समदानम न तिथि द्वादशा समा, न गायत्र्या परो मंत्रो न मातृ परम दैवतम। अन्न पाण्यासारखे दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, आई समान दैवत नाही, आई सारखी दुसरी देवता या जगामध्ये नाही। म्हणून स्वामी तिन्ही लो जगाचा, आई विना भिकारी। म्हणून नास्ति माता समम शरीर पोषणम, नास्ति भार्या समम शरीर तोषणम, नास्ति विद्या समम शरीर भूषणम, नास्ति चिंता समम शरीर शोषणम। आई सारखी पोषण करणारी कुणी नाही, पत्नी सारखी शरीराचे तोषण करणारी कुणी नाही, विद्येसारखे शरीराचे भूषण नाही। शरीरावर शरीर असावं आणि शरीरामध्ये विद्या असावी, हे शरीराचं भूषण आहे। चिंतेसारखे शरीराचे शोषण कोणी करत नाही, कारण चिंता ही शरीराला उभं जाळत असते आणि चिता ही मेलेल्या मुर्द्याला जाळत असते। म्हणून चिंता कशाची करायला पाहिजे? चिंतन करायला पाहिजे। चिंतनानं चित्त चैतन्य होत असतं आणि चिंतेनं चित्त हे जुळून जात असतं। म्हणून राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पंचेते मातरहा। म्हणून स्मृती सांगत असते की वारकऱ्याला मात्र स्वतःची पत्नी सोडून बाकी सर्व माते समान आहे। कारण ह्या 5 माता आहेत। राजाची पत्नी म्हणजे राजमाता, गुरुची पत्नी गुरुमाता, मित्रपत्नी ती सुद्धा आईच आहे, आणि पराविया नारी माऊली समान। तुकोबाराय सांगतात की आम्हाला पर नारी कशी आहे, आई समान आहे। परोपकार नेने परनिंदा, पर स्त्रिया सदा बहिणी माता। म्हणून रामदेव बाबा सांगत असतात की स्त्रियाबद्दल आपला दृष्टिकोन कसा ठेवावा, जर आपल्यापेक्षा मोठी असेल तर ती आई आपली आई आहे, बरोबरीची असेल तर बहीण आहे, लहान असेल तर मुलगी आहे, असा दृष्टिकोन असायला पाहिजे। मारुतीचा मंत्र आहे आता मारुती ब्रह्मचारी, माते समान अवघ्या नारी, सर्व नारी माते समान आहे। ब्रह्मचार्याला मात्र हनुमानासारखा, सर्व नारी माते समान। कारण प्राकृत सर्व माता प्रत्येक जन्मी बदलणाऱ्या आहेत। प्रत्येक जन्मामध्ये, गायीच्या जन्मामध्ये वासरू होतं तर आई गाय होती, आणि जीवाचे कल्याण करणाऱ्या आत्मा, श्रुती, गीता यांना ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात। तू संसार स्रोतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा, आमच्यावर तुझीच कृपा ही बरसलेली आहे। म्हणून साधका तू माऊली,
पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली नसंडी तुझी, तू साधकांची माय आहेस। अहितापासूनी काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली आन जगा, दिनांची माऊली आजिम्या देखिली। नामदेवराय सांगतात, कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार, करी माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले, विठ्ठला आता माझा स्वीकार करा। ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, तुकोबराय सांगतात दोरी कशी आहे, सगळ्या मण्यामध्ये दोरी एकच आहे, तसा जीव आणि शिव एकाच दोऱ्यामध्ये ओवलेले आहे। आई तिला म्हणतात जिला एक तरी आपत्य व्हावे, जी कळ सोसते तिला कळवळा येत असतो पुत्राबद्दल। माऊलीला चार मुले आहेत, वेद शास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई। साधकांचा माय बाप दरुशने, हरे ताप सर्वा भूती सुखरूप ज्ञानोबा माय। ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ही अनाथाची माय आहे, एका जनार्दनी पाय वंदित असी। वेद शास्त्रांची आई, योग्यांची आई, आता योगी किती प्रकारचे आहेत, ज्ञान योगी, कर्मयोगी, हठ योगी, भक्तियोगी, साधकांची माय, अनाथांची आई, माऊलींनी सर्व मुलाकरता न संपणार खाऊ दिलेला आहे। वेदशास्त्र संपन्नतेकरिता अमृतानुभव हा आत्मसंवाद आहे, योग्याकरिता चांगदेव पासष्टी हा मित्र संवाद आहे, साधकाकरिता ज्ञानेश्वरी हा श्रोत्र संवाद आहे, कानानं ऐकण्याचा संवाद आहे, आणि अनाथाकरिता हरिपाठ आहे हा लोक संवाद आहे, थेट प्रक्षेपण लोकासोबत जनतेसोबत। आज ज्ञानोबराय मन की बात करने वाले है, हरिपाठ में ही मन की बात आहे, सर्व ग्रंथात भक्ती ज्ञान वैराग्य ओत प्रोत भरलेले आहे। कारण म अधिक अ अधिक उ अधिक ली विग्रह केला तर म अ उ अ उ म म्हणजे ओंकार आहे, ओमला जी जाणते, ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे, ओंकार स्वरूप आहे, ओम।

तुझ नमो ओंकार स्वरूप सद्गुरुला नमस्कारास। ओंकार स्वरूपमय सद्गुरु समर्थास अनाथांच्या नाथा तुम्हाला नमस्कार। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। ही कृपा आहे आई शब्दाचा तात्विक अर्थ आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। या आत्म्याचं आणि परमेश्वराचं मिलन म्हणजे आई आहे। व्यवहारामध्ये आईलाच माहीत असते मुलाचा बाप कोण आहे। आईला माहीत असते मन जाणे पापा तू का म्हणे माय बापा। मायला माहीत असतं बाप कोण आहे। संतांनीच देवाची ओळख करून द्यायला पाहिजे कारण जीवाची फसगत होत नाही। कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माझी आई आहे। आणि या आईनं आपली ओळख करून द्यायला पाहिजे आपला बाप कोण आहे हे दाखवायला पाहिजे। परब्रह्म तुझा बाप मदालसा माता सांगते बाळा परब्रह्म इच्छा हो तुझी माय परब्रह्म तुझा बाप। कारण इच्छा कल्पना खोटी आहे। इच्छेचे बांधिले तुका म्हणे वाया गेली। इच्छा ही सारखी राहत नाही बदलत असते। बालपणामध्ये खेळायची इच्छा असते तारुण्यात विशेष संपादन करण्याची इच्छा असते आणि म्हातारपणामध्ये हे टिकून राहण्याची इच्छा असते पण हे टिकत नसतं। कारण कण्व मुनींच्या आश्रमात शकुंतला आणि दुष्यंत यांचा गंधर्व विवाह झालेला आहे पण दुर्वास ऋषींच्या शापामुळे शकुंतला आणि दुष्यंत यांचा विसर पडतो एकमेकाला। दुष्यंतला शकुंतलेचा काय होतो विसर पडतो। शकुंतलेला मुलगा होतो त्याचे नाव भरत ठेवण्यात आलेले आहे। 12 वर्षांनी माशाच्या पोटातील शकुंतलेने दिलेली अंगठी मात्र जाताना पाण्यात पडलेली होती। ती दुष्यंतला मिळते। राजाजवळ जाऊन त्याला सांगतो मुलाला की मी तुझा बाप आहे। त्यावेळेस तो मात्र आपल्या पित्याला ओळखत नाही। नंतर आई ओळख करून देते आणि तो वडिलांना नमस्कार करतो। ही रीत आहे। माता मैनावतीने गोपीचंद राजाला खरे हित सांगितलेले आहे। माता मदालसेने आपल्या 4 पुत्रांचे हित केलेले आहे। विक्रांत सुबाहू शत्रुमर्दन अलर्क तसं माऊलीनं या संपूर्ण जगाचं हित केलेलं आहे। संस्कृताच्या गाठी उकलो निज्ञान दृष्टी केलीसे मराठी गीतादेवी केला जगाशी उपकार तारी।

समोर येतात, एक भारत माता, दुसरी गंगा माता आणि तिसरी गोमाता। जन्मभूमीचा प्रत्येकास अभिमान हवा। भारतामध्ये जन्म मिळणे हे परम भाग्याचे लक्षण आहे। भरत खंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती। तीर्थ ही विवेक परमार्थी त्याचा वशवर्ती। मी परमात्मा नाथ महाराज सांगतात, कारण भारत ही कर्मभूमी आहे, बाकीच्या भोगभूमी आहे। अत्रापि भारतम श्रेष्ठम जम्बूद्वीपे महामुनेः, यतो हि कर्म भूरेशा तत्त्वन्नम भोगभूमयः। विष्णु पुराणामध्ये सांगितलेली ही गोष्ट आहे। भारत स्वामी विवेकानंद सांगतात की जगाला काय उपदेश करतात, मोक्ष हवा असेल तर भारतामध्ये जन्म घ्यावा लागेल। कारण भारत या शब्दाचा अर्थ भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती। म्हणूनच जे ज्ञानाला आसक्त आहेत ते भारतीय आहेत आणि याचा प्रत्येकाला गौरव आहे, अभिमान आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी स्वामी विवेकानंद सांगतात, या देशामध्ये तीन ऋतू आहेत, सर्व प्रकारची फळे फुले होतात। भौगोलिक दृष्ट्या याच्या तीन बाजू समुद्र व एका बाजूला हिमालय पर्वत आहे। हा देश संस्कृती प्रधान आहे। या देशात विकृतीला स्थान नाही, आकृतीला महत्व नाही, प्रकृतीला तेवढे स्थान नाही जेवढे संस्कृतीला आहे। म्हणून आचार्य सांगतात की हे शरीर मौसमय आहे, त्याला मी समजणं ही विकृती आहे। मौसमय शरीर आहे ही प्रकृती आहे, त्याला मी समजणं ही विकृती आहे। आणि अध्यस्त शरीराचं अधिष्ठान रूप परमात्मा म्हणजे ब्रह्म, मी त्याचं स्वरूप आहे असं समजणं ही संस्कृती आहे। आणि मनुष्य देहात आलेल्या जीवाला प्रकृतीकडून संस्कृतीकडे वाटचाल करता येते।

घोडी सोन्याचा पिंजरा। स्वर्गाधिकातील दिव्य देह म्हणजे बिडीच आहे आणि ही मृत्यूलोकातली हाडामासाची बिडी म्हणजे बिडीच आहे ना। पण एक जण खुश झाला मला सोन्याची बिडी, अरे पण बिडीच ना। तस बिडी कुठली असो बंधन नसायला पाहिजे। पंछी बनू उडता फिरू मस्ते गगन मे, आज मैं आजाद हूँ दुनिया की नजर में। उडाव वाटते का नाही? उडाव वाटते, पण काय करता मनुष्य दे ही तो उडता येत नाही। उडता कुठे येतं? पशु पक्ष्यांच्या द्या, तिथं रिझर्वेशन करायची गरज नाही, डायरेक्ट भुरकन उडून जात आहेत। इथं रिझर्वेशन करावं लागतं कुठं जायचं म्हणलं की। तस म्हणून इथं काय आहे, या देशात रामकृष्णादी 10 अवतार झाले म्हणून प्रत्येक भारतीयाला या मातेचा अभिमान असावा। ही भारत माता आहे। रामाने लंका जिंकली, लक्ष्मण म्हणाले सोन्याची लंका पाहूया चला। प्रभू रामचंद्रांनी काय उत्तर दिलं? जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी अपि स्वर्णमयी लंका न मे रोचन्ते लक्ष्मणः। रामायणामध्ये असा प्रसंग आलेला आहे, जननी आणि जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते, तथापि सोन्याच्या लंकेत मला स्वारस्य नाही, हा सर्वांना घेण्यासारखा रामबोध आहे। भारताच्या नकाशात पाहिल्यानंतर मला स्वामी विवेकानंद उभे आहेत असे वाटतात, कारण ते फेटेवाले आहेत, जगाला सांगत आहेत की माणसांच्या कल्याणाचा विचार भारतात जास्त केलेला आहे। सुख पळून मिळत नाही, ते वळून मिळत असतं, हा संदेशच जणू जगास देत आहेत, उभं राहून। दुसरी माता गंगा आहे। सर्व नद्यामध्ये श्रेष्ठ जी विष्णूच्या पायापासून निघालेली आहे, ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये घेतलेली आहे व शंकराने डोक्यामध्ये धारण केलेली आहे। सकाळच्या प्रहरी सर्वांनी आंघोळ करताना गंगेचे स्मरण करायला पाहिजे। गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु। नमामि गंगे तव पाद पंकजं सुरासुरे वंदित दिव्य रूपं भुक्तिं च मुक्तिं च ददाशि नित्यं भावानुसारेण सदा नरानां। एकदा अकबर मंत्र्यांना विचारतो पाणी चांगले कोणते आहे, तर सगळे उत्तर देतात की गंगेचं पाणी चांगलं आहे। मग ते बिरबलाकडे येतात, ते म्हणतात की कोणतं पाणी श्रेष्ठ आहे, तर त्यावेळेस बिरबल म्हणतो की यमुनेचे पाणी श्रेष्ठ आहे। ते म्हणते हे सगळं जगाच्या उलटच सांगते, कोण बिरबल

कस काय? त्यावेळेस ते सांगतात की पाण्याची चर्चा चालू आहे आणि गंगेचे पाणी नाहीच तर ते अमृत आहे. कारण गंगा तेरा पाणी अमृत, अमृता सारखं पाणी म्हणजे अज्ञान सिद्ध होत असतं. पाणी अमृतासारखं आहे म्हणणं सिद्ध कसं होतं? अज्ञान सिद्ध होतं त्याच्यातून. कारण त्या अमृताला कुठलीच उपमा देता येत नाही. तसं पाण्याला अमृताची सुद्धा उपमा देता येत नाही, कारण ते जीवन आहे. आणि जीवनाची उपमा कशाने देता येते? कशालाच देता येत नाही. म्हणून धन्य ती भारत माता जिच्या अंगावरून गंगा माता वाहते, जिच्या नावातच पुण्याई आहे. वाचे म्हणती गंगा गंगा, सकळ पातके जाती भंगा. नामदेवराय सांगतात तिसरी माता आहे गोमाता. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. आमची संस्कृती सांगते 7 गोष्टीमुळे पृथ्वीला सौंदर्य आहे. एक गाय आहे, दुसरा विप्र आहे, तिसरा वेद आहे, चौथा सती आहे, पाचवा सत्यवादी आहे, 6 आसक्तिरहित आहे, आणि 7वा दानशीलतेमुळे या भारताला सौंदर्य आहे. गोभीर विपेश्च वेदेश्च सतीभी सत्यवादिभी अलुब्धौ दानशीलश्च सप्तभी धार्यते मही. मनुस्मृती सांगते की गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचा वास असतो. गोधुलीमुळे पुष्टी मिळत असते. शेणामध्ये लक्ष्मीचा वास असते. गोमय वसते लक्ष्मी. गाईला नमस्कार केल्यास धर्माचे पालन होते. म्हणून गोमाते सतत नमस्कार करावा. आमचे भगवान श्रीकृष्ण गोपाल झाले. संध्याकाळी घरी येताना गाईच्या खुरांची माती तोंडावर बसली म्हणून नाव पडले पांडुरंग. पांडुर अधिक रंग म्हणजे संध्याकाळी गोरज मुहूर्तावर लग्ने होऊ लागली. एवढे गाईचे महत्त्व म्हणून भारतामध्ये संपूर्ण गोवंश हत्या बंदी झाली पाहिजे. हे सर्व मातांचे वर्णन आहे. शंकराचार्य सांगतात कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती. पुत्र किती जरी खट्याळ असला, किती जरी वाईट असला, तरी आई मात्र वाईट नसते. आई कधीही आई आईच असते. तिच्यासारखी उपमा दुसऱ्या कोणालाच देता येत नाही. म्हणून ज्ञानाबाई अलंकार. यामध्ये कैकईला मात्र कुमाता म्हणतात ते भरताच्या दृष्टीनं, परंतु आईच्या दृष्टीनं ही आईच आहे, ती पवित्र आहे. म्हणून इथं आचार्य सांगतात अहम निर्विकल्पो नमे.

पुन्हा बंधुर म्हणजे बंधू नाही, भाऊ आता मी कोणाचा भाऊ नाही आणि माझा कुणी भाऊ नाही। राम लक्ष्मण रामायणामध्ये आपण पाहतो बंधू कसा असावा, तर बायकोचा ऐकणारा नसावा, चांगला असावा। राम चाले वाटे लक्ष्मण झाडे काटे, ऐसा बंधू नाही कोठे। राम वनवासात चलत असताना काटे कुटे सगळे लक्ष्मण हातानं सारवायचे आणि रामाला स्वच्छ वाट करून द्यायचे। कैकेयी मातेने राजा दशरथाला 2 वर मागितले, रामाला 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला राजगद्दी मिळायला पाहिजे। वनवासात जाताना माता सुमित्रा लक्ष्मणाला सांगते, रामाचे रक्षण कर, तुला काही झाले तरी काही हरकत नाही, इंद्रिय आणि वासनेवर नियंत्रण ठेव, जास्त जेवल्याने जास्त झोप लागते, मनावरचा ताबा सुटतो, म्हणून 14 वर्ष लक्ष्मणाने खाणे पिणे झोपणे वर्ज केली। ही लक्ष्मणाने दास्यभक्ती केलेली आहे, लहानपणापासून रामाची सतत सेवा, रामाच्या आवडीने त्यांनी बोरं खाल्ली नाही, रामानं आवडीनं बोरं खाल्ली शबरीची, पण लक्ष्मणाला किळस आली, कधी ब्रश नाही टूथब्रश नाही शबरीला, कधी स्नान नाही लायबॉय नाही, पण रामानं फक्त भाव पाहिला। भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी, मात्र लक्ष्मणानं ते खाल्लंच नाही बोरं। रामाची सतत सेवा केलेली आहे, त्यांनी या बोराची अवहेलना केलेली आहे, बोराचा द्रोण मागच्या मागे फेकून दिला, महात्मे सांगतात त्या द्रोणाचा द्रोणागिरी झाला। लक्ष्मणा जेव्हा मेघनाथाची शक्ती लागली तेव्हा हनुमानाने द्रोणगिरी पर्वतच आणला व बोराच्या बीजापासून ज्या वनस्पती तयार झाल्या त्याच्या औषधाने लक्ष्मण शुद्धीवर आला। ही तीच संजीवनी बुटी आहे। बोराचं काय आहे मंजन। भरत आणि राम यांच्यामध्ये सुद्धा प्रेम आहे, पाद सेवन भक्ती केलेली आहे, 14 वर्ष सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवलेल्या आहे आणि राज्य सांभाळलेला आहे, राज्यकारभार केला, राज्यभार झाले ऐसा, पादुका मस्तकावर धारण केलेल्या आहे, कारण यांना वाटू लागलं की हे राज्य प्रभूंना समर्पित करावं भरताला वाटत होत आणि प्रभूला वाटायचं की हे राज्य भरतानं चालवायला पाहिजे। आता हे एकमेकावर ढकलायला लागलेत, मला राज्य नको तुला राग तुला राहू दे, ते म्हणते मला नको तुला राहू दे, आणि जिथं सुईच्या नोकावर सुद्धा मी जमिनीचा तुकडा देणार नाही, इथून महाभारत सुरू होते। म्हणून तप्त हिम्मत तब तक ना तूटी जब दुश्मन की तलवार उठी, हिम्मत उस दिन टूटी जब घर में ही लाठी उठी, हिम्मत तोपर्यंत तुटत नाही जोपर्यंत शत्रूची तलवार उठत असते, पण घरातच ज्या वेळेस लाठ्या उठतात तर मात्र हिम्मत तुटून जात असते। म्हणून सर्वांनी प्रेमभावानं राहायला पाहिजे। धर्मराज भीम अर्जुन नकुल सहदेव हे सुद्धा भाऊच होते, बंधू प्रेम आहे। ज्या वेळेस अज्ञातवास चालू होता आणि ह्या सगळ्या भावांना तहान लागली होती तर पाण्याच्या शोधामध्ये नकुल भीम अर्जुन सहदेव हे एकेकानंतर गेले, आधी अर्जुन गेले, सरोवर पाहिलं पाणी पिण्यासाठी गेले, तिथे यक्ष होते, त्यांनी सांगितलं की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या मगच पाणी प्या, ऐकलं नाही पाणी पिलं आणि मृतवत शरीर झालं। असं करता करता सगळेच भाऊ पडले। आता धर्मराजाला प्रश्न पडला की हे गेले तरी कुठे, मग ते आल्यानंतर पाणी प्यायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की थांबा माझ्या प्रश्नाचे अगोदर उत्तर द्या, वरना तुमच्या भावासारखी तुमची स्थिती होईल। त्यावेळेस यक्षानं प्रश्न केले की तुम्ही कोण आहात, आधी धर्मराजांनी सांगितलं की तुम्ही रुद्र वरु मरुद देवतामध्ये कोण आहात, तर त्यावेळेस ते सांगतात मी यक्ष आहे, मीच तुझ्या भावाची ही दशा केलेली आहे, मी यांना थांबवले की माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या, प्यायचे किंवा न्यायचे असेल तर उत्तर द्या किंवा मृत्यूला प्राप्त व्हा। पहिला प्रश्न विचारला की पृथ्वीपेक्षा भारी काय आहे, धर्मराज युधिष्ठिर सांगतात माता, आकाशापेक्षा उंच कोण आहे पिता,
हवेपेक्षा तीव्र गती कोणाची आहे? मनाची. संख्येमध्ये गवतापेक्षा जास्त काय आहे? चिंता. अपरिमित चिंता. मृत्यू जवळ असलेल्या पुरुषाचा मित्र कोण आहे? दान. धर्म, यश, स्वर्ग अथवा सुखाचे अग्रस्थान काय आहे? धर्माचे मुख्य स्थान दक्षिणा आहे. दक्षता. दक्षिणा नाही, दक्षता. यशाचे मुख्य स्थान दान आहे, स्वर्गाचे मुख्य स्थान सत्य आहे आणि सुखाचे मुख्य स्थान शील आहे. मनुष्याची आत्मा काय आहे? पुत्र आहे. कारण त्याला काय म्हणतात? आत्मज म्हणतात. आणि मुलीला आत्मजा. जगाला कोणत्या वस्तूने झाकून ठेवलेले आहे? अज्ञानाने. आलस्य काय आहे? धर्म न करणे. सुखी कोण आहे? जो ऋणी नाही. खरे स्नान कोणते? जे मनाचा मळ धुते. काजळापेक्षा काळे काय आहे? कलंक. लोकांमध्ये श्रेष्ठ धर्म काय आहे? दया. कोणाला वश मध्ये ठेवल्यावर शोक होत नाही? मनाला. लज्जा काय आहे? न करण्यासारख्या गोष्टीपासून दूर राहणे. राष्ट्राच्या मृत्यूचे कारण काय आहे? अराजकता आहे. आणि दया काय आहे? तर सर्वाच्या सुखाची इच्छा करणे ही दया आहे. हे राजन, वास्तविक ब्राह्मण आणि ब्राह्मणत्वाचे प्रमाण काय आहे? तर कुल, चरित्र, शिक्षा की शास्त्र ज्ञान आहे. त्यावेळेस धर्मराज सांगतात, हे यक्ष, कुल आणि शिक्षण शास्त्रज्ञान ब्राह्मणत्व सिद्ध करत नाही. ब्राह्मणत्वाचे प्रमाण तर निस्संदेह चारित्र्य आहे. सत्य चारित्र्यवान शूद्र त्या ब्राह्मणापेक्षा चांगला आहे जो जन्माने ब्राह्मण आहे आणि शास्त्रज्ञान आहे पण ज्याचे चरित्र चांगले नाही, त्या ब्राह्मणापेक्षा हा शूद्र चांगला आहे. धर्म काय तर्कात आहे? तर त्यांनी उत्तर दिलं की नाही, धर्म तर्कात नाही. ऋषीच्या विचारधारेमध्ये आहे का? ते म्हणतात नाही. कारण कोण्या एका ऋषीच्या विचारधारा दुसऱ्या ऋषीच्या विचारधारेशी मिळत नाही. त्यामध्ये मतभेद असतो. कोणत्याही ऋषीजवळ पूर्ण सत्य नाही. तर मग धर्माचे पूर्ण सत्य कोठे आहे? व्यक्तीच्या हृदयाच्या गुहेमध्ये आहे. हृदय मंदिर स्मराकारे. आणि स्वर्गात मोठे आश्चर्य काय आहे? सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की मृत्यू जीवनाचे अंतिम सत्य आहे, परंतु याला जीव मात्र स्वीकार करत नाही. आणि परमार्थामध्ये सांगितलेलं आहे की मृत्यू ही एक कल्पना आहे. मृत्युर्वय प्रमदः. भीष्माचार्य महाभारतामध्ये भीष्म संहितेमध्ये सांगतात की मृत्यू ही कल्पना आहे. एकच जिवंत होईल तर कोणाला जिवंत करायचा? तुम्ही सगळ्या प्रश्नांचे मला उत्तर दिलेले आहे. हे भरत श्रेष्ठ कुंती नंदना, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिले, मी प्रसन्न झालो. आता याच्यानंतर एकच मुलगा उठणार आहे, कोणाला उठवायचं? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नकुलला जिवंत करा. कुंतीनंदन, भीम अर्जुनाला सोडून नकुलाची इच्छा का केली तू? कारण माझ्यासाठी माता कुंती व माद्रीमध्ये काहीच अंतर नाही. दोन्ही मातेप्रती मी समान भाव ठेवतो. माता माद्री यांच्यावर अन्याय होऊ नये. आता दोन जिवंत राहिले तर सहदेव, आता भरतवंशाचे गौरव युधिष्ठिर आहे. यक्षाने जीवदान दिलेले आहे. आता ते म्हणले की बाबा, यक्ष जे आहेत तर ते जीवदान देऊ शकत नाही, कारण यक्ष यक्ष असतो. तुम्ही कोणी श्रेष्ठ आहेत का देव आहात हे कृपया करून मला परिचय द्या. त्यावेळेस धर्मराज युधिष्ठिराला पाहायला आलेले आहेत. हे धर्मराजच यक्षाच्या रूपानं युधिष्ठिराला पाहायला आलेले आहेत. तर इथं शम, दम, उपरती, तितिक्षा आणि समाधान या पाच साधनावर तुझी प्रीती आहे. भूक, तहान, शोक, मोह, जरा व मृत्यू या दोषांना तू जिंकलेले आहे. तुझे मंगल हो म्हणून धर्मराजाने युधिष्ठिराला आशीर्वाद दिलेला आहे. न बंधुर न मित्रम, म्हणजे मला मित्र नाही, कोणी माझे मित्र नाही. कर्ण आणि दुर्योधन हे पक्के मित्र होते. कारण दुर्योधनाला सर्वांनी
काय दिलेली आहे, तिटकारा दिलेला आहे, त्याला कोणी जवळ केलेलं नाही, कारण बालपणामध्ये त्यांना द्रोणाचार्यांनी शिक्षा दिली नाही, कारण हे सूतपुत्र आहे, तुम्हाला शिक्षेचा अधिकार नाही म्हणून त्यांना शिक्षा दिली नाही। पांडवांनी सूतपुत्र म्हणून दुरावले, पण दुर्योधनानं कर्णाला जवळ केलेला आहे, म्हणून त्यांच्यामध्ये पक्की मित्रता आहे। शेवटी त्यावेळेस प्रस्ताव मांडण्यात येतो आईकडून आणि देवाकडून की सगळं राज्य तुमचं होईल, तुम्ही वैभववान होताल, फक्त तुम्ही पक्ष बदला, चेंज द फॅकल्टी। पण ते म्हणले तसं नाही, आपण एकनिष्ठ आहोत। म्हणून शेवटपर्यंत कर्णानं आपलं दुर्योधनाचं साथ दिलेली आहे, पक्ष बदललाच नाही। आणि कृष्ण सुदामा ही सुद्धा एक मैत्रीच आहे। ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला सुदामा निघाले, कारण गरिबी होती आणि गरीब असताना 7 दिवसापासून लेकरांना अन्न पाणी नाही, आई बाबाकडं ते मुलं पाहू लागले, त्यावेळेस सुशीला सांगते, कारण सुदामाच्या पत्नीचं नाव सुशीला आहे, ती सांगते की तुमचे मित्र राजे आहेत द्वारकेचा राणा पांडवाघरी, तुम्ही जा त्यांच्या भेटीला, म्हणजे तुम्हाला काहीतरी देतील आणि आपला प्रपंच चालेल। पण सुदामाला वाटायचं की भेटीला जाणं ठीक आहे, पण काही मागणं नको वाटतं मला, मग तरी पण काही हरकत नाही, त्यांनी जी काही तांदूळची पुडी दिली होती ती घेऊन निघाली, पोहे ती निघाले। असं दर मुक्काम दर कोस करत करत पायाला काटे टोचायला लागले। खडतर रस्ता आहे, जंगलातून वनातून उपवनातून निघाले आणि द्वारकेमध्ये येऊन पोहोचले। त्यावेळेस काय सांगितलेलं आहे,

हा सुदामा घरा समोर आलेला आहे. द्वारपालांनो तुम्ही जाऊन राजांना सूचना द्या की तुमचा परम मित्र आलेला आहे, बाल सखा आलेला आहे. तर ती म्हणतात की राजाचा मित्र असा कसा, फाटलेले कपडे, पायात काटे आहे, 100 पटीनं दारिद्र्य आहे, आपला राजा कसा आहे, हे कसा मित्र असू शकतो. परंतु ज्यावेळेस भगवंतांना लक्षात आलं की माझा सुदामा आला, त्यावेळेस भगवान त्यांच्या अंगावरचा तो शिला कधी गळून पडाला पत्ता नाही, पळत पळत आले आणि सुदामाला मिठी मारली. सुदामाला आपल्या सिंहासनावर बसवलं, त्यांचे चरण धुतले आणि हळूहळू एक एक काटा काढू लागले. एक बंधू प्रेम आहे, मित्र प्रेम आहे आणि हे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीनं राम आणि विभीषण, विभीषणानं नेहमी राम प्रभू रामचंद्रांना नमस्कार केलेला आहे, ही वंदन भक्ती केलेली आहे. तर इथं आचार्य सांगतात

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। सहा श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

0: श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00, याचं पुनःप्रसारण 9:00।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधा वर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण मनाचे श्लोक पाहत आहोत। जना सज्जना लागी संतोष व्हावे। बघा कुणाला संतोष द्या म्हटलंय? सज्जनांना। आणि काय म्हटलं? देहे कारणी सर्व लाभजीत जावे। देह आपला आहे, मन आहे, चांगल्या कारणाला लावला पाहिजे। कशासाठी? चांगलं कारण दुसरं काय? भगवंत, दुसऱ्याची सेवा करणं, दुसऱ्यासाठी जे जे काय आपल्याला झिजता येईल देणं। देह कशासाठी? उत्तम तब्येत आहे, काय नाही, बसतात आणि खातात, बसतात आणि खातात। देह झिजवला पाहिजे दुसऱ्यासाठी, सेवा करता आली पाहिजे। वेळ आहे आपल्याला, कुठं आपल्याला काय करता येईल? कोणी आजारी आहे, कुणाला गरज आहे, चौकशी करावी। पुष्कळ ठिकाणी माणसांची गरज आहे, माणूस मिळत नाही आहे आणि कित्येकांचा वेळ जात नाही आहे। असं का होत आहे? त्याचं कारण आपण त्या तऱ्हेने शोध घेतच नाही की आपल्या हातून काही घडतच नाही आहे, परोपकार पुण्य घडत नाही आहे। मग देह अपंग झाला म्हणजे मग दुसऱ्याने आपलं करावं अशी इच्छा होते, काय म्हणून करावं त्याने? तुम्ही चांगलं असताना काय केलं दुसऱ्यासाठी म्हणून दुसऱ्याने तुमचं करावं? तुम्ही देह असताना झिजवला का? दुसऱ्याची सेवा केली का? जर केली असेल तर शेकडो माणसं, शेकडो लागतच नाहीत आपल्याला सेवा करायला, पण त्याप्रमाणे मंडळी आपोआप येतात, परमेश्वरच त्याची सोय करतो। तरी देखील त्याची इच्छा असते की आपल्यासाठी कोणी त्रास घेऊ नये, आपणच दुसऱ्यासाठी झिजावं। पैसा आहे आपल्याजवळ, दुसऱ्यासाठी झिजवतो का आपणच खातो? बघायला पाहिजे। आपणच खाल्लं तर काय सोनं होतं त्याचं? घासातला घास दुसऱ्याला देता येतो का? नाही देऊन पाहावा, मग लक्षात येतं। अनंत असते कमलावराने देता, किती घेशील दो कराने। मग असं येत राहतं की आपल्याच प्रश्न पडतो की करायचं काय त्याचं? मग जे येतं तेही पुन्हा दुसऱ्यासाठीच असतं। परमेश्वर आपल्याला देतो ते दुसऱ्यासाठी असतं, ते देत राहावं। सगुणी अति आदरेसी भजावे। आणखीन एक विचार काय सांगितला? सगुणाला अत्यंत आदरानं भजावं। आणि भजावं म्हणजे नुसतं भजन करावं नव्हे, भजावं म्हणजे त्याच्याशी समरस व्हावं। त्याच्याशी समरस व्हावं ह्याचा अर्थ त्याचे जे गुण आहेत ते गुण आठवावेत आणि ते गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा। हे गुण जसे जसे येतील तसे तसे तो जीव ज्याची आपण उपासना करत असतो त्याच्याशी मिळून जातो, त्याच्याशी एकरूप होतो। ही एकरूपता साधायची असेल तर आपण त्याप्रमाणे व्हायला पाहिजे, याला क्वालिटी म्हणतो आपण। तसे गुण यायला पाहिजेत आपल्यामध्ये। देव कसा आहे? कृपाळू, स्नेहाळू, दयाळू, मनाने अत्यंत अंतःकरणे, अत्यंत मृदू, करुणा सागर, दीन बंधू असे शब्द वापरले। आपल्याला कोणी म्हणतं का तसं? विचार करावा, काय म्हणताय आपल्याला? बघा आपण कुठं आहोत ते बघा आणि आपल्याला काय बदल करायचं आहे ते बघा। कपडे बदलून परमार्थ होत नाही, अंतःकरण बदललं पाहिजे आणि ते स्वतःला तपासलं पाहिजे की आपलं बदलतंय का नाही। बघा, देह बुद्धी निरूपणी विसरावी। निरूपण कशाला ऐकायला जायचं? प्रवचन आम्ही ऐकतो, काय करतो ऐकून? देहबुद्धी सुटते का? कमी नाही अहो, सगळ्यांची ऐकली, हाच एक अहंकार पुन्हा। पण ऐकून काही झालं का? देहबुद्धी सुटली का? आणखी काय सांगतात? परद्रव्य आणि कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी। परद्रव्य आणि कांता, कामिनी आणि कांचन, या दोन्ही जर सापडला थोडासा का वेना साधका सामान्य माणसाला सुद्धा नाही विषयवत आहे, साधकाला तर नाहीच नाही। परस्त्रिया आम्ही माऊली समान, जे माऊली समान पाहिजे। आणि द्रव्य जे आहे ते माझं देखील मी माझं समजत नाही तर दुसऱ्याचं द्रव्याला मी हात लावेन कसा? माझं द्रव्य देखील आहे ते देखील भगवंताचं आहे, त्यातलं आपण हवं तेवढं देहाला आवश्यक तेवढं वापरायचं आहे, बाकी सगळं त्याचं आहे। त्याला विचारून योग्य आहे का माझा खर्च तर घ्यायचा आहे। विवेके क्रिया आपुली पालटावी, आपण जी आता क्रिया करतोय ती स्वार्थाची क्रिया होती आहे, ती पालटली पाहिजे। परार्थाची व्हायला पाहिजे, पुढे परमार्थाची व्हायला पाहिजे। क्रिया टाकावी म्हणत नाहीत, क्रिया पालटावी म्हणतात। दासबोधात सुद्धा पहिल्या दशक पहिल्या समासामध्ये फलश्रुती काय तिथे त्यांनी तेच सांगितलं आहे। आपल्या क्रियेमध्ये म्हणजे कर्मामध्ये पालट झाला पाहिजे। प्रवचनं ऐकतायत पुन्हा जैसे थे काही उपयोग नाही। एक प्रवचन ऐकून बदल होत नाही म्हणून दुसऱ्यांदा ऐकायचं, तिसऱ्यांदा ऐकायचं, पण पालट व्हायला पाहिजे ना, सुधारलं गेलं पाहिजे। आपलं आपल्या लक्षात आलं पाहिजे की पूर्वीपेक्षा आपल्यात पालट होतो आहे, आपले विचार बदलत आहेत, आणि मग हळूहळू इतरांच्या लक्षात येतं की ही व्यक्ती पालटते, याचे विचार बदलत आहेत। अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, क्रिया पालटायची आणि मग कुठली क्रिया धरायची? शुद्ध क्रिया धरायची। शुद्ध क्रिया तेव्हाच होते की जेव्हा ही क्रिया देह मन बुद्धीनं होत असते। ती देह मन आणि बुद्धी जेव्हा शुद्ध होतील तेव्हा त्याच्या हातून घडलेली क्रिया शुद्ध होते। जोपर्यंत आपलं देह मन बुद्धी अशुद्ध आहे तोपर्यंत त्याच्या हातून घडलेल्या सगळ्या क्रिया ह्या अशुद्ध होतात। म्हणून सर्व साधना कशासाठी? देह मन बुद्धी शुद्ध करण्यासाठी। आणि ती शुद्ध झाली, आत्मा आहेच, त्याला काय आणायचं नाही कुठून। तो जो आहे त्याच्या आड काय येत असेल तरी देह मन बुद्धीची अशुद्धी आड येते। किती तास ध्यान करता याला महत्व नाही आहे। त्या ध्यानाने बदल झाला का? चित्तातले विकार गेले का? दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंदी होता येतं का? दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याचं दुःख कमी करता येतं का? बघायला पाहिजे आपल्याला। जेनी बोलण्यासारखे चाल वापा, तर समर्थ म्हणतात काय सांगावं तुला बाबा, प्रवचन करतायत वागतायत दुसरंच। प्रवचनात सांगतायत युक्ता हार विहार असावा, प्रवचन संपलं रे संपलं की चहा प्यायला बसले, आणखी काय काय काय काय त्याच्यावर खायला पाहिजे घरी गेल्यावर लगेच, त्याचा उपयोग नाही। बोलण्या सारे के चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा। संसाराचा ताप आपल्या कल्पनेनंच आपण करून घेतला आहे, संसाराचा ताप नाही आहे। तो जर का नीट करता आला तर गृहीत धरायचं संसारच आहे तो, सुखदुःख त्याच्यामध्ये आहे येणार आहे, पण ते संसार देहाला लागलेला आहे। ज्या ठिकाणी तापच नाही, त्रिविध ताप जेथे नाहीत असं जे ठिकाण आहे तिथं जीव जाऊन बसल्याखेरीस हा संसार ताप संपणार नाही आहे। म्हणून मनाला सांगितलंय की ज्या कल्पनेमुळे संसार ताप होतो ती कल्पना टाकून दे ना। कुठेही कल्पना असं एका ठिकाणी शब्द वापरला आहे, ती कुठी कल्पना टाकून देतो। चांगली कल्पना का? वाईट कल्पना मनात आली की चांगल्या कल्पनेनं ती घालवावी, हा त्याला उपाय आहे। मनात आला कोणाबद्दल राग की लगेच म्हणाव त्याचे काय गुण आहेत, आठवूया आपण। असतील ना, प्रत्येकात काहीतरी गुण असतात, असं जर आपण आठवलं तर उपयोग होईल। आणि पुन्हा विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा, मन स्थानभ्रष्ट झालेलं आहे। स्थानभ्रष्ट का? मनाचं स्थान काय आहे? आत्मा। आत्म्यापासून मन खाली आलं, मन नावाचा पदार्थ नाही पण विवेकाने आणि विचाराने मन खाली आलेलं आहे। ते स्थानभ्रष्ट मनाला पुन्हा स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं। जसं कोळसा काळा आहे, किती उगाळला म्हणजे गोरा होईल का? साबणाने धुतला म्हणजे तो स्वच्छ होईल? तो कधीच होणार नाही। मग काय करायला पाहिजे? जिथून तो आला तिथं निखाऱ्यात नेऊन त्याला टाका, तो निखाऱ्या झाला की तो काळेपण त्याचं जातो. तसं मन जे आहे ते जिथून आलं तिथं त्याला नेऊन ठेवा, मनाचे सगळे विकार गेले. पण मन तयार होत नाही, कारण त्याला माहिती तिथं जाऊन बसलं की आपलं अस्तित्व संपलं. म्हणून असं म्हटलं जातं की माशी सगळ्यावर बसते पण उदबत्तीवर बसत नाही, विस्तवावर बसत नाही, कारण तिला माहिती तिथं बसले की आपण जळणार. म्हणून मन स्वरूपाच्याकडे जायला तयार होत नाही, त्याला बळ न्यावं लागतं. पण एकदा जर गोडी लागली मग आता तिथं बसतो. आणि मग तेच मन आपल्याला इतकं मदत करतं सर्व तऱ्हेनं. म्हणून इंद्रियसुद्धा मनसुद्धा आपल्या विरोधी असतात, परंतु त्यांना जर वळवलं तर ते आपल्याला उपयोगी पडतात. मना बुद्धी साधू संगी वसावी सांगितलं त्यांनी. मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे. सज्जनांच्या संगतीत आपल्याला भक्ती कशी करायची ते कळायला लागतं. फुकाचे मुखी बोलता कायवेचे दिसंदिसा अभ्यंतरी गर्वसाचे. फुकटचं नुसतं बोलत राहून काय होणार, अहंकार मात्र येतो. म्हणून क्रिये वीण वाचाळता व्यर्थ आहे. त्यानंतर पुढचं सगळ्या श्लोकामध्ये त्यांनी भक्त कोण आहे ते सांगितलं. आणि महत्त्वाचे जे गोष्टी आहेत ते पुढच्या आपण एक दोन गीत बघूया. 132 श्लोकापासून. विचारूनी बोले विवंचूनी चाले. ही संतांची लक्षणं सांगितली. योगी राणा कसा असतो ते सांगण्यासाठी म्हटलं आहे. जो विचार करून बोलतो, सारासार विचार ज्याचा जवळ आहे. विवंचूनी चाले, प्रत्येक गोष्ट करताना चिंतन करून काय करायचं काय करायचं नाही. तयाचे नी संतप्त तेही निवाले. जो संतप्त मनुष्य असतो, व्यग्र मनुष्य असतो कुठल्याही कारणाने, त्याच्यावरती जो व्यक्ती त्या संतांच्या सान्निध्यात गेली तर ते अशा तऱ्हेनं त्याची समजूत घालतात की संतप्त मनुष्य देखील व्यग्र मनुष्य देखील शांत होतो. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो. जे काय बोलायचं असेल तुला नीट समजून घे, स्वरूप समजून घे, अनुभव घे आणि मग बोल. अनुभवाशिवाय जर बोलायला लागलास तर त्याला अर्थ राहत नाही. आणि ज्यांनी चालणे शुद्ध नेमस्त राहो, म्हणजे बोलणं आणि चालणं दोन्ही गोष्टीला अनुभव पाहिजे. योग्य बोललं गेलं पाहिजे, योग्य प्रकारे चाललं गेलं पाहिजे. आणखी एक लक्षण काय सांगितलं, हरी भक्त विरक्त विज्ञान राशी. हा योगी राणा कसा असतो, हरिभक्त असतो, विरक्त असतो आणि विज्ञान राशी. विज्ञानाचा अर्थसुद्धा इथे ज्यांनी अनुभव घेतला आहे, विशेष ज्ञान. प्रपंचाचं ज्ञान नव्हे, ते आपल्याला आहे, परंतु हे ज्ञान ज्याला झालं आहे तेवढं. जेणे मानसी स्थापिले निश्चय असी. ज्यांनी आपल्या मनात निश्चय पक्का केला आहे की मी तोच आहे सहा आम, निश्चय पक्का झालेला आहे. आणि मग काय होतं, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. असा जो संत पुरुष असतो त्याच्या दर्शनाने देखील आपल्याला आनंद होतो, त्याच्या स्पर्शामध्ये ती ताकद असते की त्याच्या स्पर्शनाने आपल्यात पालट होतो. त्याची दृष्टी असते त्याच्यामध्ये ती ताकद असते, त्याच्या हाताच्या स्पर्शात असते, त्याच्या पायावर मस्तक ठेवल्याने ती ताकद असते, त्याच्या वाणीत ते तेज असतं की त्याची वाणी त्याचे शब्द आत जाऊन बसतात अंतःकरणामध्ये, त्याच्यामागं त्याची तपश्चर्या आणि त्याचा अनुभव असतो. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. नाना प्रकारचे संशय जे असतात ते त्याच्या भाषणाने मोडतात, निस्संदेह होतो तो. आणि कसा असतो तो, नसे गर्व अंगी सदा वीतरागी. कशाचाही गर्व नसतो, पण त्याला पूर्ण बोध असतो की मी कोणी नाही, भगवंत सगळं खेळून राहिलेलं आहे. त्यामुळे नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी. नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा. तो नम्र असतो पण दैन्यवाणा नसतो, फरक लक्षात घ्या. नम्र असायला पाहिजे, पण दैन्यवाणा ह्याचा अर्थ काहीतरी हवा आहे, अपेक्षा आहे कोणाकडनं, असा नसतो. तो म्हणतो काय होण्या अम्मा पांडुरंगा पायी, काय आम्हाला हवं आहे, असा बोध असल्यामुळे तो त्याच्यात नसतो. ही लक्षणी जाणी जे योगी राणा, अशा लक्षणाने त्याला ओळखायचं आहे. नंतर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, जयाचे तया चुकले प्राप्त नाही, ज्याचं त्याच्याजवळच आहे पण चुकलेलं आहे. गुणे गोविले जाहले दुःख देही, त्रिगुणात तो सापडलेला आहे पण गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना, गुणातून बाहेर पडत नाही. जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे, कळेना कळेना ढळेना ढळेना. पण असं जे नाही आहे ते शोधायला पाहिजे, त्याला शोधायला पाहिजे. जे सापडत नाही आहे ते कसं आहे, तुटेना फुटेना चळेना ढळेना, असा तो परमात्मा आहे. सदा संचले मी पणे ते कळेना, भरून आहे सगळ्या ठिकाणी पण कळत नाही आहे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, निराकार आहे आधार आहे, पण काय करायला पाहिजे, विवेके तदाकार होऊन राहे मना संत अनंत शोधून पाहे. विवेकाने त्याच्याशी तदाकार व्हायचं, त्याच्याशी एकरूप व्हायचं. ते एकरूप कसं व्हायचं ते आपल्याला संत सांगतात, त्यांच्याकडून समजून घ्यावं. हरिओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप

भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात. दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 जरूर ऐका अमृत वर्षा.
2: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गोपीनां तत्पतीनां च सर्वेषामैव देहिनां यो अंतश्चरति सोऽध्यक्षः क्रीडनेनेह देवा. बाबा रे, गोपींच्या त्यांच्या पतींच्या आणि सगळ्यांच्या हृदयात असणार तो भगवान बाहेर पडलेला आहे, त्याला कसला काय दोष आहे? त्याला दोषच नाही आहे, त्याचाच अधिकार आहे सगळ्यांचं खरं म्हणजे, कारण सगळ्यांच्या अंतर्यामी तो स्थित आहे, म्हणून त्याला कुठलाही दोष लागत नाही. अशा प्रकारे मोठं समाधान त्या ठिकाणी केले. उलट शुकाचार्यासारखे महाज्ञानी माणूस सुद्धा भगवंताचं चिंतन करत भागवत सुरुवातीला पहिला श्लोक लिहिलेला आहे, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली. आणि पुढे ते म्हणतात, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. मला माझी विधेयावस्था टिकवायची असेल तर कुणा चिंतन करायचं? मला त्या गोपस्त्रियांचं चिंतन केलं पाहिजे. त्यांच्यात वेष्टीत असतो जो कृष्ण आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण का? कारण एकच आहे, ते सगळे विसरलेले, ते जीवनमुक्त अवस्थेत गेलेले आहे, म्हणून त्यांचं चिंतन केलं पाहिजे, तर माझी जीवनमुक्त अवस्था उरणार आहे. म्हणून शुकाचार्य महामुनी त्यांचं चिंतन करतायत. नाही तर गीता सांगणार कृष्ण असं काही चिंतन केलं नाही त्याने. तो चक्रभूम संहार करतो, शिशुपाला भावतो, असं चिंतन काही केलं नाही त्याने. अध्यात्माचे गुण असणार हे मूळ आहे सगळ्यामध्ये. भीष्माचार्य महर्षी समरणांगावर पडलेले, सरशय्यावर पडलेले, आणि चिंतन कुणाच करताय? उन्मदांध कृतमनुकृत्य वक्तवा उन्मदांध गोपी म्हणलेलं आहे, ज्या गोपीने सगळं केलेलं न करत सगळं विसरलेलं आहे आणि उन्मदांध होऊन म्हणजे सगळं विसरून कृष्णाला शरण गेलेले आहेत, त्या गोपींचं मी चिंतन करतो. असं कोण चिंतन करतंय? हा जन्म ज्यांनी ब्रह्मचर्य परिपालन केलेलं आहे आणि शरशय्यावर पडून कृष्ण भगवंताला बघून त्या गोपींचं चिंतन करताय, इतकी त्यांची योग्यता आहे. तेव्हा सामान्य हेटाळणी करण्याचा विषय नाही आहे आणि त्याला फलश्रुती पण दिलेली आहे. जे कोणी ही माझी विक्रीडितम व्रजवधू धुरिदंच विष्णोः श्रद्धान्वितो अनुश्रुणया दथवर्ण योध्या. तुम्ही श्रद्धेने वर्णन करा, ऐका, चिंतन करा, मनन करा, याचा फळ काय आहे? रुद्रोगमाश्च पहिनो त्याचे रेण धीरा. तुमच्या हृदयात असता जे विकार आहे ते विकार, विकार म्हणजे रुद्रोग, तो रुद्रोग हळूहळू हळू आपोआप हे ऐकता ऐकता विलीन होऊन जाईल, कृष्ण परमात्मा चरणी जाईल. अशा प्रकारची फलश्रुती ज्यांनी ह्या श्लोक ह्या क्रीडेला लिहिलेले दिलेले, बाकी कुठल्या लिहिलेले फलश्रुती दिलेली नाही आहे, पण ही जी काही लिहिला केली ह्याला मात्र फलश्रुती दिलेली आहे. असं भगवंतानं अशा प्रकारे क्रीडा केलेली त्यांची आणि त्यांच्या ज्या काही इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण केलेल्या आहे. ब्रह्मरात्र उपावृत्ते ब्रह्मदेवाची एक रात्र रिगून दिलेली आहे आणि पुन्हा सगळ्यांना घरी पाठवलेले. आपण घरी पाठवलं म्हणतो, गेलं होतं कोण, आले होते कोण, हा एक मोठा विषय संशयाचा विषय, संशोधनाचा विषय आहे. कारण पुढे वर्णन करतात ते स्वान स्वान दारान व्रजवकशः. सगळ्या गोपांना सगळ्या घरामध्ये असं वाटत दिसत होतं की आपल्या आपल्या स्त्रिया आपल्या आपल्या गोपी आपल्या जवळच आहेत. आता त्या जर घरी होत्या म्हणून वर्णन केलंय, गेले होते कोण गेले होते तिकडे, काय त्यांचे लिंग देह गेले होते का पंचप्राण गेले होते, दोन दोन देह गेले होते, काय असे ते ईश्वराची माया ईश्वराला माहिती. नासुयंखल कृष्ण आहे, कृष्णाचे कोणी असो केलं नाही, दुष्टाव केलं नाही, कारण त्याला माहिती होतं आमच्या स्त्री आमच्या जवळच आहेत, घरामध्येच आहेत. स्वान स्वान दारांबरोबर कसा त्या गोपस्त्रिया सगळ्या गोपांना आपल्या सुना मुला लेकेबळ सगळ्या घरीच आहेत, हीच अनुभूती होती भगवंताचं. कृष्ण हे कृष्णाचं चरित्र हे अत्यंत गूढ आहे. म्हणून जन्म कर्मच मे दिव्य म्हणून भगवान पुन्हा पुन्हा सांगतायत, माझं जन्म आणि कर्म हे सगळे दिव्य आहेत, हे फक्त श्रवण करायचं त्याला आणि आपलं चित्तशुद्धी करून घ्यायचे. मग भगवंताने उद्धवाला ज्ञानाचा उपदेश दिलाय. यदुकुलात जन्म का घेतला म्हणे? आमच्या यदुकुलावरती भगवान दत्तात्रयाचा मोठा अनुग्रह म्हणाले. आमचे यदू महाराज पूर्व शिकारी निघाले होते, शिकारी गेले असताना त्या ठिकाणी त्यांनी बघितलं अरण्यामध्ये जटा सोडून असे एक अवधूत दत्तात्रय बसले होते. त्याबरोबर आमचे यदुराजा महाराज आमचे पूर्वज त्यांना शरण गेले. म्हणे महाराज, तुम्ही ह्या ठिकाणी अरण्य कसे बसला? म्हणले, आम्ही बघा सर्व राज्य आहे, समृद्धी आहे, संपत्ती आहे, तरी आमची वासना काय तृप्त होत नाही. आणि तुम्ही अरण्यात बसून शांतपणे किती आनंदी चेहरा आहे तुमचा, तेव्हा काय रहस्य आहे तुम्हाला सांगा. त्याबरोबर दत्तात्रय म्हणतात, उपदेश करतो मी म्हणणे अनेक गुरु केलेले आहे, मी पृथ्वीला गुरु केलेले आहे. पृथ्वी कशी आहे? अत्यंत क्षमाशील आहे. तिच्यावर कुणी खणलं तरी रागवत नाही, बोर पाडलं तरी रागवत नाही, घाण केलं तरी रागवत नाही. त्याप्रमाणे पृथ्वीकडून क्षमा कशी करायची हे मी शिकलेलो आहे. अग्नीकडून काय शिकायचं आहे? अग्नी कसं आहे? उदरभाजना, प्रत्येकाच्या उदरात अग्नी आहे, पण तो म्हणत नाही हे शरीर मी धारण केलेलं आहे. अत्यंत सगळ्यांची धारणा करायची आहे आणि सगळ्यापासून अलिप्त कसं राहावं हे मी अग्नीकडून शिकलेलो आहे. असे अनेक गुरु सांगितले, मी एक गोष्टी फक्त सांगणार तुम्हाला. मी म्हणे एका कुमारिकेला गुरु केलेला आहे. कुमारिकेकडून काय शिकला म्हटलं तुम्ही? मी एकदा भिक्षा गेलो होतो, त्या ठिकाणी कुमारिका होती, वयात आली होती, तिचा विवाहाचा प्रसंग चालला होता, म्हणजे मुली बघायला तिला बघण्याकरता म्हणून कोणी बाहेरची माणसं आली होती. मी भिक्षा करता गेलो होतो, बाहेर बसलो होतो आणि घरी अत्यंत गरीब होती, घरी खायला काय नाही आहे, अशा अवस्थेत ती बाहेरची माणसं बघण्याकरता आले. ते बघितल्यावर तो कुमारिकेने धर्मासनं घातलेलं आहे, त्यांना बसवलेलं आहे, स्वच्छ भांडी आणून ठेवले आणि पाणी ठेवले. घरात गोळ सुद्धा नाही, गोळ पाणी द्यावं म्हटलं घरात गोळ सुद्धा नाही, पाणी दिलेलं आहे. दुपारची वेळ आहे, ते म्हणते महाराज आपण जेवून जावं असं सांगितलं तिने. ते म्हणतात बघू मुलगी स्वयंपाक कसा करते ते बघू म्हणून आरायचे पैसे होते म्हणाले. म्हणून ती माणसं बघत बसलेले. ते मुलीने बघितलं आपल्या घरात काहीच नाही आहे, तांदूळ सुद्धा नाही आहे, साळी आहेत, साळी कुठल्या पाहिजेत म्हणून त्या मुलीने उकळ घेतलेलं आहे आणि मागच्या पर्सात लांब गेली की आवाज येता का म्हणे कुठल्याचा, नाहीतर ह्यांच्याकडे तांदूळ नाही आहेत म्हणून सगळे लोक निघून जातील, तसं होऊ नये म्हणून पर्सामध्ये गेली आणि जोर जोरात जोरात उकळ कुठायला लागली. कुठं असताना बांगड्यांचा आवाज खळखळखळ बांगड्यांचा आवाज व्हायला लागलेला आहे. त्याबरोबर त्याने सगळ्या बांगड्या काढलेल्या आहेत, एक एक बांगडी ठेवलेली आहे आणि भराभर कुठलं. मी ते सगळं बघितलं म्हटले. मग त्या मुली सुंदर भात केलेलं आहे, घरात भाजीले काही नव्हतं, बाहेरच्या पर्सनला दुर्वा आणलेले आहेत आणि ते दुर्वाची भाजी केली आणि त्यांना खायला वाटलं. त्याबरोबर ते लोक संतुष्ट आले. ते लोक म्हणतात वा वा म्हणे मुलगी मोठी हुशार आहे म्हणले, घरची आबरू घालू जाऊ देत नाही म्हणले, आलेल्या अतिथीला जे काय असेल ते करून घालणार आहे असं म्हणून ती मुलगी म्हणजे पसंत झाली, पुढे विवाह वगैरे झाला. मी म्हणले भिक्षा करता बसलो होतो, मला पण म्हणले तिने भात आणि ती भाजी आणून वाढली. पण मी त्यातून बोध घेतला, एक वचरे तस्मात कुमार्या कंकणाय हो वासे बहुनांकल हो. पुष्कळ लोक आले की भांडा मांडे सुरू होतात, दोन माणसं आली तरी आपापसात बोलणं सुरू होतं. परमार्थ करताना एकट्याने केलं पाहिजे, जप करताना एकट्याने केलं पाहिजे, उपासना करताना एकट्याने केली पाहिजे. दोघं बसले, तुझा जप किती माळा झालेत, माझे जप किती माळा झालेत, तुझ्या गुरुनं तुला कुठला मंत्र दिलाय, आमच्या गुरुजी आम्हाला हा मंत्र दिलाय, चालेल बोलणं सुरू झाले. दोघं आले की बोलतात, जास्त आले की भांडा मांडे होती. एक वचरे तस्मात कुमार या कंकण आहे व ते कुमारी कसं हातामध्ये एकच बांध ठेवली होती म्हणून तिचा परमार सिद्धाला. म्हणतो कुमारीकडून एवढं शिकलो की एकट्याने जायचं आहे. मी आणि कथा सांगणार आणि कथा बघ संपूर्ण आहे. दत्त महाराज म्हणतात मी एका वेश्येलाच गुरु केलेलं आहे. येजुराजा मोठं आश्चर्य वाटलं, महाराज तुम्ही वेश्येकडे कशा गेलो होतो म्हणले, गुरु करा तिला सांगतो म्हणले कथा. ती मी एकदा हिंडत हिंडत, मला माहित नाही वेश्येचं घर आहे म्हणून, एक मोठं घर होतं, सात मजले मोठं घर होतं, मोठ्या बाहेर ओसऱ्या होत्या, त्या घरामध्ये अत्तराचे दिवे दिवत होते, जी माळी होती त्याला ज्या पायऱ्या होत्या त्या सोन्या चांदण्याने मढवलेल्या पायऱ्या होत्या, धनाढ्य मोठं श्रीमंत वेश्य, मला माहित नाही वेश्य म्हणून, मला वाटलं मोठं श्रीमंताचं घर आहे, आपल्या काय भाकरी मिळाल ते बस म्हणून भिक्षा करतो म्हणून बाहेरचं ओसरीवर बसलो मी. आणि ते होतं घर एका वेश्येचं, पिंगला नाम वेश्य असीत विदेह नगर हे पुरा. कथा सुरू झाली. विजयनगरामध्ये जनकराजदार राज्यामध्ये पिंगला नावाची मोठी वेश्या राहत होती, अत्यंत सौंदर्य रूपाढ्या सौंदर्यवती होती आणि धनाढ्या पैसा पण भरपूर होता. मी आपल्या बाहेर बसलो, संध्याकाळच्या वेळेला ती वेश्या खाली उतरली, नटून थटून खाली आलेला आहे. माझ्याकडे तिने बघितलं, कपाळ आठल्या घातल्या, म्हटलं हा बाबा कशाला बसताय माझ्या दरवाजातून, दरबोत्री बाबा माझ्या दरवाजा कशाला बसताय मोठे म्हटले, असं माझ्याकडे नुसतं बघितलं आणि निघून गेली. मला वाटलं भिक्षा काय ती भाकरी झाली म्हणून वाट बघत बसलो म्हटली. तिथून रात्र झालेली आहे, 10 वाजले 11 वाजले 12 वाजल्यानंतर दत्तगुरूंचं सान्निध्य मोठं विलक्षण आहे, सत्संगती आहे, त्यांचं चित्त निर्विकार आहे, त्यांच्या जो ज्या अणुकोर म्हणून बाहेर पडतात त्यामुळे ज्ञान वैराग्याची किरण बाहेर पडत असतात. त्या वेष्टीला न पळत सत्संगती घडलेली आहे. आणि त्या रात्री कुणा चाहूर लागे की पुन्हा खाली यायची, खाली मी बघतो माझ्याकडे बघायची, कपाळ आठ्या घालून पुन्हा निघून जायची. असं जवळ तीन चार वेळा झालं. सात मजली वाडा, सात मजली गच्चीत जायची आणि कुणा चाहूर लागली पुन्हा खाली यायची, असं माझ्याकडे तीन चार वेळा बघून गेली ती. तीन चार वेळा नकळ दत्त महाराज दर्शन घडलेलं आहे. नकळ पण तिला माहित नाही, माहत नाही म्हणून कपाळ आठ घालून बघते ती ही पिढा माझ्या दरवा कशाला बसली म्हणून. हा अभद्र भाव बसलेला माझ्या दरवाजात म्हणून म्हणे माझी रोजची माणसं येण्यात आज, असं तिच्या मनात विचार आलेले. रात्रीचे 12 वाजलेले, 2 वाजलेले आहे. आणि मग मात्र चित्तामध्ये तिच्या उलट विचार सुरू झाले. विदेहानाम पुरहस्मिन अहम एकैव मूढधी, खरोखर विदेहनगरीमध्ये मी एकच मूर्ख स्त्री आहे. बघा म्हणले माझी वासना तृप्त होती का म्हणले. एवढं सात माझे घर बांधलेलं आहे, अत्तराचे दिवे तळत आहेत, पण माझी धनाशय काही तृप्त होत नाही आणि वासना काही काम वासना काही तृप्त होत नाही आहे. बास म्हणले आजपासून हे सगळं मी सोडून जाणार आहे. रमेने यथा रमा, बास म्हणले आपल्या आत्मारामा सोडायचा आहे आणि बाहेरच्या लोकांचे रमान होते ते काय सुख जाणार म्हणले. आत्माराम हा सुख जाणार आहे. तशी पार्वती शिवाशी एकरूप झालेली आहे, लक्ष्मीमाता विष्णूशी एकरूप झाली आहे, तसे म्हणे मी आता आत्मारामाशी एकरूप होणार आहे. अद्य मी भगवान विष्णू प्रीत केन आपले कर्मणा म्हणले. माझं पुण्यकर्म काय मला माहित नाही आहे, कारण माझा व्यवसायच अशा प्रकारचा पडलेला आहे. पण काहीतरी कुठल्या जन्माचं पुण्य मला माहित नाही आहे, पण आज माझ्या भगवान विष्णू प्रसन्न झालेले आहेत की ज्याच्यामुळे माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार यायला लागले. विचार आल्याबरोबर तिने सगळे अलंकार काढून टाकले अंगावरचे, जाऊन स्वस्थ न्हाली ती बाई. एकदम अंगावर पांढरं वस्त्र नेसलेलं आहे, कपाळाला शिवांचं भस्म लावलेलं आहे, स्फटिकाची माळ घेतलेली आहे आणि समोर स्फटिकाचं ते शिवलिंग समोर गच्चीत ठेवलेलं आहे. बास भगवान शिवा आज जी बुद्धी आहे अशीच बुद्धी कायम जरूर आहे बाबा, म्हणून आज परपुरुषाला आलिंगन द्यायचं नाही, म्हणून शिवाला जवळ घेतलेलं आहे. भगवान शिवाला जवळ घेऊन त्या गच्ची ती झोपली. झोपली कसली, ती रात्र म्हणजे तिला ब्रह्मानंद झालेला आहे, कारण चित्त निर्वासन झालेलं आहे. यस्य निर्वासनम बोधस्य जीवनमुक्त उच्यते, आचार्य म्हणतात निर्वासन बोध ज्याचा झालेला आहे तो महात्मा म्हणजे जीवनमुक्त महात्मा आहे. ते गोपिकाला निर्वासन बोध झाला होता, ते विप्रस्त्रीला निर्वासन बोध झाला होता, त्याप्रमाणे त्या पिंगला वेश्याला निर्वासन बोध झाले, वाचता नाही कुठली. इतकं सगळं झाल्यानंतर तिची रोजची माणसं आली. अहो पिंगला बाई दहा रुग्णा म्हणाले, हे बघा आम्ही सोन्या नाणी आणलेले आहे. त्याबरोबर तिने शिवलिंग खाली ठेवलेलं आहे आणि सरसर खाली आली. केस मोकळे सोडले, न्हालेले केस मोकळे सोडलेले, काही नाही आहे, कपाळ भस्म आहे आणि स्फटिकाची माळ गळ्यामध्ये. ती सगळी माणसं आलेले, चला म्हटले आपण नृत्यगान करूया. हे बघा म्हटले आम्ही हिऱ्याचे हिरे आणले, मोती आणले, सोन्याची नाणी आणलेले आहेत. हे बघा म्हणून पोती पोती भरून समोर ठेवले समोर, चला म्हटले आपण. त्यावर ती बाई त्यांना उपदेश करते, अहो म्हणे कशा करता आणलेले, आजपर्यंत झालं ते झालं म्हटले, गेलं गंगेचं पाणी वाहून गेलं म्हटले, गेले पुन्हा येत नाही. बाबानो हे सगळे धन उचला आणि तुमच्या घरी घेऊन जा आणि मुला बाळा संसारात सुखाधिरा भटले, आजपासून इकडे पुन्हा यायचं नाही. ती बाई उपदेश करते, संसार कूपे पतितम विषयेर मुष्टते क्षणम ग्रस्तं कालायनात्मान कोण्यस्त्रातु मधीश्वरा. बाबानो हा संसार कूप आहे, कूप म्हणजे विहीर आहे, त्याला वरती यायला जागा नाही, त्याला कूप म्हणतात. पायऱ्या असलेल्या विहिरीला बारो म्हणतात, कूप म्हणजे सगळे बांधलेली विहीर, पण वरती यायला जागा नसते. संसार कूपे पतितम, आपण सगळेजण ह्या संसाररूपी कूपात पडलेलो. विषयेर मुषते क्षणम, हे विषय मोठे गोड गोड वाटतात, काय करतात आपल्या आयुष्यातला एक एक क्षण, एक एक दिवस, एक एक आठवडा, एक एक महिना असं करत करत एक एक आपलं आयुष्य सगळे संसार विषयाने खाऊन टाकलेलं आहे. विषय दिसायला गोड दिसतात पण आपलं आयुष्य खाऊन टाकतात. म्हणून बाबा विषयेर मुषते क्षणम ग्रस्तं कालाहीन आत्मानम, कालाने कुणाला सोडलेलं नाही आहे. घटता गेले पळ गेले करत करत एक एक दिवस आयुष्य चाललेलं आहे आणि बाबानं आपलं आयुष्य खाऊन टाकलं आहे, आता दिवस थोडे राहिलेले आहेत. म्हणून बाबानो आता कोण नसतो तो मधीश्वरा, एका परमेश्वर आपल्या कोण सोडणार आहे. म्हणून बाबानो आजपासून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणा, राम राम म्हणा, तो आपल्या सोडवेल, आपल्या सोडवणार कोणी नाही आहे. म्हणून सगळं धन उचला, हे सगळं घेऊन जा म्हटलं, इथं काही ठेवलं का तुम्ही. ते ऐकलं मात्र त्यांना विरक्ती आलेली आहे. आतापर्यंत जिंकले म्हणत होते, आता म्हणतात माऊली तू म्हणतात ते खऱ्या म्हणाले, आमचं आयुष्य असं विषयामध्ये गेलेलं आहे, आजपासून हे काही करायचं नाही. म्हणून साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांची पण धनाशी निघून गेली. धराशे त्यांची निवड, आम्हाला नको म्हटले देव हे इथेच पडू दे, म्हणून ते निघून गेले. हे पिंगला वेश म्हणते मला धन घेऊन काय करायचं आहे, आमच्यासारखं कोणी असलं तर म्हटलं काय ते सत्संग करू, काय ते सत्कर्मा लावू, धन चांगल्या कामा लावू, पण धना अशा सुटत नाही, मनुष्य धनाला घेतो लगे, धना अशा कोणा सुटलेलं नाही. पण तिने त्याला हात लावले, मला काय करायचं म्हणले, माझ्या हात काही कमी पडले म्हणले, तर सात पिढ्या काही एवढं धन पडलेलं आहे, काय करायचं धन म्हणले. आणि त्यांनी धारकन धार लावून घेतलेलं आहे, ज्याला पाहिजे असेल तो घेऊन जर म्हटले, पडले रस्त्यावरती तसे कोळसे पडले असतात, खडी पडली असती, बस तसं पडून म्हटले आम्हाला काय करायचं. ते तशीच वर जाऊन बसलेले, भगवंताची प्रार्थना केली, भगवंता मोहाचा क्षण आला होता बाबा, पण माझा क्षण तू केलंयस, म्हणून शांतपणे बोला बसलेले. हा बाबा बाहेर बसला होता, तो म्हटला ही भाई आत्ता वेळा 10 वेळा खाली येऊ गेली, भिक्षावर येऊन बसलो म्हटले, कालपासून उपास बसलोय आणि भिक्षा काय आवडत नाही, पण दार ठोठवलं तरी, दार ठोठवलं ती भाई म्हणते आत्ता सगळी माणसं येऊन गेली, आता पुन्हा कोण राहिलेलं आहे, पुन्हा कोण तरी राहिला असेल, म्हणून पुन्हा सरसर खाली आली. खाली आल्यावर हा बाबा उभा आहे, ओम भवती भिक्षां देही म्हणून उभा, ते हात पुढे केले, हात येऊ नका म्हटले, महाराज क्षमा करा म्हटले, मी तुम्हाला भिक्षा मारू शकत नाही म्हणले. का भाई तुझ्या घरी काही कमी आहे का म्हटले, एवढं धनात डगारे तुझं एक भाकरी नाही का म्हटले माझ्याकरता, तसं नाही म्हणले महाराज, आपण बालब्रह्मचारी, आपण संन्याशी आहात, माझं आयुष्य सगळे विषयामध्ये गेलेलं आहे, तुम्हाला मी सांगू नये अशा प्रकारचं माझं आयुष्य गेलं म्हटले, मी महापापी आहे, या घरात तुम्ही येऊ नका म्हटले, पाहू टाकू नका, घराबाहेर उभारा म्हटले, पलीकडे जा म्हटले, पलीकडे अग्निहोत्र लोक आहेत, ब्राह्मण आहेत, विप्र आहेत, जनक्राय स्वतः बसलेला आहे, तिकडे जाऊन तुम्ही एक भिक्षा घ्या म्हटले, मी तुम्हाला भिक्षा घालणार नाही, माझी भिक्षा घालय सुद्धा केलंय, पश्चाताप झालाय, अनुतापे जाय दोष न लागता निमेष, तुकाराम महाराज म्हणतात चित्तात अनुताप झाला की सगळे दोष निघून जातात, काही राहत. आणि तो बाबा म्हणतो नाही नाही भाई, तुम्हीच भिक्षा वाढा, भगवान कसे आहेत, अंतस्थ भाव मुक्त आहेत, त्याला आतला भाव कळतो, आता बरं बाहेर उभे दत्तमार बाहेर उभे होते, ते आत्मध्ये आले, उमराई बाहेरून आत्मध्ये आले, आत बसलेले आहेत, भाई तू भिक्षा वाढ, तुझी भिक्षा वाढल्याशिवाय मी तू हलणार नाही. भगवंताला चित्तशुद्धी आवडते, बाहेर कष्टशुद्ध, बाहेरचं भगवंताला काही आवडत नाही, भगवंताला आतला आवडतो. ती म्हणते काय करावं, महात्मा सांगितलं तरी संन्यास मला ऐकत नाही आहे, भराभर वरती गेली, गरम गरम भाकरी केलेली आहे, ठेचा आणलेला मिरचीवरचा, भगवान शंकरांच्या पोट ठेवलेला आहे, त्याला नैवेद्य दाखवलं, भगवंता मी जर पापी असले तर तुझा नैवेद्य मात्र पवित्र आहे बाबा, हा नैवेद्य घेते आणि त्याला वाढते भाव कसा बघा त्याचा अंतकरणातला, भगवंताचा नैवेद्य पवित्र असतो, तो नैवेद्य घेतलेला आहे, खाली आणलेला आहे, घ्या म्हणते महाराज भिक्षा, आणि त्या दत्त महाराज जोडीमध्ये भिक्षा घातलेली आहे, पायावर डोकं ठेवलेलं आहे, आणि घाला घाला काढायला लागले.

आपल्या डोळ्याच्या पायांनी पाण्यानेच त्यांचे पाय धुतले. ऊट मुली ऊट म्हणले काय पाहिजे मागून गे मी संतुष्ट आलो तुझ्यावरती. आणि तिने वर मान करून बघितलं, वर साक्षात दत्तात्रय दिसत आहे. बाला कमंडल रथ कर्पद्म युग्मे मध्यस्थ पान युगले डमृत्य शूले यस्यास्ति ऊर्ध्वकलयो शुभचंक चक्रे वंदे तमत्रे वरदं भुज षट्क युक्तम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज साक्षात दर्शन दिले. ते म्हणतात काय पाहिजे मागून घे, मी संतुष्ट आलो तुम्हाला भिक्षा दिलीस तर तुला काहीतरी मी देणार आहे, काय पाहिजे मागून घे. ते म्हणते महाराज माझं तरुण वय आहे, पुन्हा अधपतन होईल. बास म्हणले मला आता मुक्ती द्या, मला मरण द्या, बाकी काही देऊ नका तुम्ही, तुमच्या समोर मूर्ती होते मला. ते म्हणतात भाई मरण कशाला मागतेस, मरण मागू नकोस, देवाचं स्मरण मांग म्हणले. भाई मृत्यू मागू नकोस, तुमच्या राज्यामध्ये साक्षात रामराजा येणार आहे, या ठिकाणी सीतामाईचा विवाह होणार आहे, तेव्हा रामाची सेवा कर, रामाचं दर्शन घे आणि मग तुला मुक्ती मिळणार आहे, तेव्हा मरण काय मागू नकोस, ईश्वरा स्मरण मांग आणि काहीतरी मागून घे. म्हणजे महाराज काही नको, हे तुम्हाला जे बघितलेलं आहे हेच माझ्या हृदयात कायम चरवते, बस बाकी काही नको. तर तुम्हाला हसले आणि भिक्षा करून दिले. पुढचा कथा आपण सोडून देऊ, पुढच्या आपल्या कथा त्या कथेत जायचं नाही आपल्याला. यदुराज सांगताय, यदू महाराज सांगताय, दत्त महाराज यदू महाराज संवाद चाललेला आहे. पण दत्त महाराज म्हणताय यदुराजा बघ म्हणले ते पिंगळा विषयी भाकरी दिली की नाही, त्या भाकरीच्या अणुप्रणूमध्ये प्रत्येक पिठाच्या कर्माणूमध्ये परमाणूमध्ये ज्ञान वैराग्य भरले बघ म्हणले. काय त्या वेश्येचं वैराग्य म्हणले, एका रात्रीत तिने वैराग्य ध्यान करावं, एका रात्रीत निश्चय करावा म्हणून मी तिला गुरु केले म्हणले, एका क्षणात तिने निश्चय केला म्हटलं जग मिथे म्हणून, एका क्षणात वैराग्य संपादन करून मुक्ती मार्गावर गेली बघ म्हणून ती भाकरी मी अजून जपून जपून ठेवले म्हणले. सगळे एकदम खात नाही बाबा, तुझा प्रसाद म्हणून थोडी थोडी कणकण खातो म्हणले. यदुराजा तुला भाकरी हवी का म्हणली ती. आणि मग दत्तात्रेयाने म्हणे ती भाकरी आमच्या पूर्वजांना दिली, आणि त्या पूर्वजांनी पण चालत चालत माझ्यापर्यंत चक्र भाकरी आले म्हणतात भगवान कृष्ण परमात्मा. हा आमच्या कुलाचा ठेवा आहे म्हणतात, आमची पिढीचा ठेवा काय असेल ती सोन्याची द्वारका नगरी नाही म्हणले. हा जो दत्त महाराजांचा प्रसाद आमच्यापर्यंत आलेला आहे, हा आमचा अनुग्रह आहे, हे आमचं धन आहे, हे आम्ही जपून जपून ठेवले बाबा. उद्धवा तुला दूर का वाटत आहे, उद्धव महाराज दत्तानी पवित्र राहिलं, तुमच्या हातून राहिलं अधिक पवित्र आहे, द्या म्हणतो. आणि उद्धवाला म्हणले ती भाकरी देऊ टाकली. भगवान कृष्ण परमात्माने अनेक प्रकारे उद्धवाला उपदेश केला आहे, जा म्हणले आणि हे पुस्तक घे, पुराण घे सगळे, ज्या पुराणात माझं चरित्र लिहिलं आहे. स्वकीय तेज त्याच्या आधार स्वतःचं तेज काढलेलं आहे, सगळ्या अष्ट महापुराण ठेवलेलं आहे आणि पुराणात हो सगळं उद्धव डोक्यावर दिलं. जा म्हटलं बद्रिकाश्रमात जा आणि याचा प्रचार कर, तूही मुक्त हो आणि लोकांना मुक्तीचं मार्ग आता मी जाणार आहे असं म्हणून भगवंतांनी पद्मासन घातलेलं आहे. तो जराव्यात त्या ठिकाणी हिंड होता की ते कड लावले होते, त्याचा बाण केलेला, ते जराव्याने बाण सोडलेला आहे, तो बाण येऊन पायात घुसलेला आहे. भगवान म्हणतात बास म्हटलं आता ब्रह्मशापातून मुक्त आलेलं आहे, तेवढ्या जराव्यात धावत धावत आलेलं आहे. भगवंताला म्हणतात माझ्या मुक्तीचा काय मार्ग आहे, आता मी तुम्हाला मारलेलं आहे, तुला मुक्ती होते म्हटले. आणि भगवंतांनी विमान बोलवलेलं आहे, विमानात बसून त्या व्याधाचं उद्धार करून टाकलेलं आहे. तिथून पुढे भगवान स्वतः आपला देह जसे आले होते आचार्य तसेच अचानक वीज चमकली आणि भगवंता जे दशा आले होते तसेच भगवान निघून गेलेले आहे. तुकाराम महाराजांचा उपदेश आहे तेवढा मी सांगणार आहे, तुकाराम महाराजांचा उपदेश म्हणून सांगणार आहे आणि हा आपला कथावा संपवणार आहे. तुकाराम महाराज तेही वैकुंठात जायला निघाले, जसं कृष्ण भगवान निघून गेले तसे तेही वैकुंठात जगात निघालेले. तर लोक म्हणतात अहो म्हणजे महाराज शेवटचा काय तरी उपदेश सांगा आणि मग वैकुंठाला जा. त्यामुळे शेवटचा उपदेश सांगतायत आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बाबानो आपले चित्त शुद्धी करून घ्या. इथून पुढे एकच एक उपदेश आहे आयुष्याचा नाश करू नका, आयुष्य पुन्हा मिळणार नाही आहे, गेले लक्षण पुन्हा मिळणार नाही आहे, सकाळ गेली ती गेली उद्या दुसरी सकाळ येणार आहे म्हणून बाबानो आयुष्य पुन्हा मागे येत नाही आहे. आता तरी पुढे हाच म्हणतात एकच एक उपदेश आहे, चकार घालून सांगे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकलांच्या पाया माझे दंडवत. बाबानो तुम्हाला साष्टांग नमस्कार करून सांगतो, मनुष्य देह पुन्हा येणार नाही आहे, भारतवर्षात पुन्हा जन्म मिळणार नाही आहे म्हणून बाबानो याचे देह याचे डोळा परमार्थ करा आणि चित्तशुद्धी करून घ्या. चित्तशुद्धी करता म्हणून ह्या सगळ्या कथा आहेत.
देहशुद्धी ही पाण्याने होऊ शकते, पण अंतःकरण शुद्धी, चित्तशुद्धी मात्र कृष्ण परमात्म्याच्या कथेशिवाय, रामचरित्राच्या कथेशिवाय, संतांच्या कथेशिवाय होणार नाही आहे. म्हणून ही सगळी पुराण आणि कथा आहे सगळ्या पुन्हा पुन्हा ऐकायच्या आहेत, ऐकले तरी पुन्हा ऐकायचे आहे, कारण चित्तशुद्धी व्हायला फार काळ लागतो.

0: बोलणं असतं, लगेच शुद्ध होत नाही ते, ऐकून ऐकून ऐकून शुद्ध होऊन होऊन मग त्याची गोडी लागते. म्हणून हाच उपदेश नका करू ना अशा आयुष्याचा, त्याच्याकरता पुराणाचं आयोजन आमच्या कुंठे गुरुजींनी केलेलं आहे. त्या सगळ्यांचा तुम्ही लाभ घ्यावा आणि सगळ्यांना आयुष्य कल्याण करून घ्यावं. जिथ्यांनी सांगितलं चित्तशुद्ध करून घ्या, त्या चित्तशुद्धीचा मार्ग म्हणून पुराण श्रवण आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवामित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटचे राजे संस्थानिक मालोजी राजे यांना वेदांत आणि अध्यात्म ऐकण्याचा विलक्षण सोस होता, त्यामुळे राजांच्या दरबारात शास्त्री पंडितांचा खूप वावर असे। ज्ञानेश्वरी अमृतानुभवावर प्रवचने करण्यासाठी काही शास्त्री मंडळी कायम वेतनावर राजांनी ठेवली होती। महाराजांच्या कानावर मुंबईच्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती गेली। वेदांत चर्चेत विष्णुबुवा कोणालाही हार जात नाहीत असा त्यांचा गवगवा सर्वत्र पसरला होता। राजांना वाटलं विष्णुबुवांच्या तोंडून वेदांत ऐकावा। राजांनी बुवांना बोलावून घेतलं। बुवांनी राजांसमोर वेदांतावर व्याख्यानं दिली। राजे खुश झाले। विष्णुबुवांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती। बुवा स्वामींना भेटायला गेले, त्यांच्यासमोर वेदांतावर बोलले। स्वामींनी त्यांचं बोलणं ऐकून घेतलं, परंतु त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही। बुवा मनात खट्टू झाले। त्यांना वाटू लागलं स्वामींना काही कळलं नसावं, त्यांची उगीचच कीर्ती झाली आहे, आपण महाराजांपेक्षा निश्चित श्रेष्ठ आहोत। रात्री जेव्हा बुवा आपल्या मुक्कामी जाऊन झोपले तेव्हा त्यांना एक स्वप्न पडलं। स्वप्नात त्यांच्या अंगावर असंख्य विंचू पडत होते। ते विंचू बुवांना दंश करत होते। बुवांना ते खरं वाटलं आणि बुवा जीवाच्या कराराने ओरडत उठले। जाग आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते स्वप्न होतं। बुवांच्या मनात विचार आला की महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आपल्या मनात भलते सलते विचार आले, म्हणून कदाचित हे स्वप्नातले विंचू आपल्याला चावले। दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णुबुवा महाराजांच्या दर्शनाला पुन्हा गेले तेव्हा महाराज म्हणाले, स्वप्नात विंचू अंगावर पडले म्हणून तू एकदम ओरडत उठलास। स्वप्नातल्या विंचवांनी दंश केला तर कधी विष चढतं का? अरे तू तर पढत मूर्ख आहेस। वाचाळपणे वाचलेले संदर्भ सांगितले म्हणून भगवंत दर्शन कधी घडतं का? स्वामींनी आपल्याला पडलेलं स्वप्न कसं ओळखलं ह्याचं विष्णुबुवांना आश्चर्य वाटलं। बुवांची खात्री झाली की स्वामी अवतारी पुरुष आहेत आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वामींना शरण गेले। स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले। त्यांच्यातली अहंकाराची पोटं गळून पडली होती। स्वामींनी मग विष्णुबुवांवर कृपादृष्टी फिरवली आणि बुवांना पावन करून घेतलं। बुवा स्वामींचे निस्सीम भक्त बनले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, कर्तेपणाचा अहंकार सोडल्याशिवाय अध्यात्मशास्त्रात प्रगती संभवत नाही, कारण कर्तेपणाचा अहंकार हा विंचवाच्या विषापेक्षा दाहक असतो। एकदा का मीपणाचा अहंकार रक्तात भिनला की अमावास्येकडे झुकणाऱ्या चंद्रासारखं आयुष्य म्लान होत जातं। म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतो की मीपणाच्या अजगर मिठीतून स्वतःची प्रथम सुटका करून घ्या, तरच आयुष्याला पौर्णिमेचं चांदणं निश्चितपणे लगडून येईल। त्यासाठी संत पुरुषांना शरण जा, त्यांच्या सहवासात राहा, त्यांचे भगवंत विचार ऐका। त्यांच्या मुखातून विचारांची गंगा वाहत असते, त्या विचार गंगेत न्हाऊन घ्या, तरच भगवंत कृपेने जे मानवी आयुष्य मिळालं आहे त्याला सुंदर देवाचा आकार मिळेल। त्यासाठी नामस्मरण हा एकच उपाय आहे, नामस्मरणाला पर्याय नाही।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता